0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला।

सुमधुरभा

श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँड 102.9 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे पीड केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ 1948 अर्थात 6 जून 2026. 5:57 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारणात रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत.

सुनेवरील राग प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्र. श्रोत्याहो यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

वेदमूर्ती प्राणा डांगे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऋग्वेदातील पर्जन्य सूक्त आपण ऐकलात. श्रोता मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची शब्दरचना. संगीत प्रभाकर पंडित यांचं.

मनोहर कवेश्वर यांच्या गीतासाठी गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांना आपण ऐकलं. श्रोत्यांनो मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शिरीष देशपांडे यांची शब्दरचना. शंख नील यांच्या संगीत नियोजनात गात आहेत रंजना जोगळेकर.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोत्यांनो, मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांची अभंगरचना. कमलाकर भागवत यांच्या संगीत नियोजनात गात आहेत सुमन कल्याणपूर.

किरण मिश्र यांच्या या गीतासाठी अनूप जलोटा यांना आपण ऐकलं. श्रोत्याहो, कार्यक्रमाच्या शेवटी ही शब्दरचना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची. गात आहेत लता मंगेशकर आणि सहकारी.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची शब्दरचना आपण ऐकलीत. श्रोतो, या गीताबरोबरच मंगलप्रभात हा कार्यक्रम संपला. मंगलप्रभात भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीविषयक दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम कृषीवाणी. श्रोतो, कृषीवाणी या मालेत आज लवंगाचे सेवनातील महत्व याविषयी सांगतायत सचिन जगताप.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपण कृषीवाणी या कार्यक्रमात पाहणार आहोत खोकला, अजीर्ण, उलटीवरती गुणकारी औषध म्हणजेच लवंग. या लवंगापासून मिळणारे फायदे, मग हे लवंग घेत असताना कोणकोणते पथ्य पाळले पाहिजेत, कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांच्या घरामध्ये लवंग वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आढळते. मुखशुद्धी, मसाला, विविध पदार्थांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी लवंगेचा वापर केला जातो. अशी ही लवंग कायम तिच्या गुणांनी औषधी म्हणून उत्तम काम करते हे आपण पाहिले आहे. शेतकरी बंधूंनो, खोकल्यावर लवंग फार गुणकारी असते, सर्दीवरती लवंग हे अत्यंत गुणकारी असते. अशा अनेक रोगांवरती किंवा आजारावरती लवंग अत्यंत गुणकारी औषध म्हणून काम करते. बरेचदा आंबट, दही, ताक, तेलकट पदार्थ खाण्यात आल्याने खोकला होऊन ढास लागते. अशावेळी छोट्या कढईत लवंग भाजून घेतली आणि ती जर तोंडामध्ये चूळ भरून ठेवली तर ढास कमी होण्यासाठी किंवा खोकला कमी होण्यासाठी मदत करते. लवंग भाजताना तेल किंवा तूप न लावता कोरडीच भाजावी. शेतकरी बंधूंनो, आता आपण पाहतो की काही शेतकऱ्यांना किंवा काही व्यक्तींना दम्याचा जास्त आजार असतो. मग अशा वेळी आता वातावरणामध्ये जर बदल झाला किंवा आभाळ आले तर दम्याचा त्रास जास्त जाणवतो. अशावेळी जर शेतकऱ्यांनी दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी तोंडामध्ये लवंग धरून ठेवली, अर्धा एक तास किंवा 2 तासासाठी जर लवंग चघळली तर निश्चित याचा फायदा होतो आणि धाप कमी भरते. काही वेळा जड जेवण

0: बाहेरचे खाणे हवाबदल यामुळे भूक मंदावते. अशा वेळी लवंगेचे चूर्ण मधासह घेतल्याने त्याचा फायदा होतो. अजीर्णामुळे पोटात मळमळ, उलटी, कोरड्या उलट्या, तोंडाला चव नसणे, गर्भवती स्त्रियांच्या उलट्या या सर्व प्रकारात लवंगेचे चूर्ण डाळिंबाच्या रसासह घेतल्यास त्याच्यापासून गर्भवती महिलांना किंवा इतर महिलांना त्याचा आराम मिळू शकतो. उशिरा जेवण, अचानक झालेला पाण्यामधील बदल, पावसाळ्यात पाणी उकळून न घेतल्यास पोट बिघडणे, आव म्हणजे पोटात मुरडा येऊन शौचास जाणे, अशा अनेक अडचणी येतात. मग अशा वेळी जर तोंडामध्ये लवंग धरली किंवा लवंगेची पावडर मधासह सेवन केली तर याच्यापासून होणारा त्रास आपण निश्चित कमी करू शकतो. त्याच्यापासून आपण सुटका मिळवू शकतो. पावटा, हरभरा, मटकी अशा सर्व पदार्थांनी पोटात गॅसेस तयार होतात. अशा वेळी लवंग भाजून तुपासह घेतले किंवा मधासह चाटण केले तर याच्यापासून निश्चित आपल्याला सुटका मिळवता येऊ शकते. आपल्याला जे पोटामध्ये पोटाचे विकार असतात किंवा हाड ढिसूळपणा जो असतो याच्यापासून सुद्धा सुटका मिळवता येऊ शकते. ज्या लोकांचे कॅल्शियमचे लवंग हे कॅल्शियमच्या पूर्ततेसाठी सुद्धा उपयोगाला येते हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो, अनेकांना जेवणानंतर तोंडात चिकटपणा जाणवतो. अशा वेळी लवंग, बडीशेप एकत्र करून सेवन केल्याने चिकटा कमी होतो, शिवाय दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. आपण नेहमी पाहतो की काही लोकांना तोंडाचा वास येण्याचा जो त्रास असतो तो त्रास जर लवंग नियमित सेवन केले तर दुर्गंधीपासून आपण सुटका मिळवू शकतो. काही लोकांना प्रवासामध्ये उलट्या होतात हे आपण पाहिलेलं आहे. मग अशा वेळी जर प्रवास आपण करत असताना प्रवासाच्या एक तास अगोदर जर आपण लवंग तोंडामध्ये धरून ठेवले तर आपल्याला त्या प्रवासामध्ये होणाऱ्या उलट्या टाळता येऊ शकतात. किंवा प्रवासाच्या दरम्यान जो होणारा डोकेदुखीचा त्रास आहे किंवा जे इतर आपल्याला जे आजार जे अशक्तपणा येतो त्याच्यापासून आपण लवंगापासून मिळवू शकतो. मग याच्यासाठी शेतकरी बंधवांनी काय काय पथ्य पाळले पाहिजेत तर शिळे, थंड पदार्थ, शीतपेये यासारखे अतिथंड पदार्थ, पावटा, मटार, हरभरा याचे अतिसेवन केल्याने पचनशक्ती बिघडतात, त्यामुळे याचे जास्त सेवन करणे सुद्धा टाळणे महत्वाचे आहे.
1: कृषीवाणी या मालेत लवंगाचे सेवनातील महत्व याविषयी सचिन जगताप यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून

0: संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्सरे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. न्यूमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठू न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत, त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कोजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात.

0: पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं. दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेनी आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
1: श्रोते हो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 6:55 झाली आहेत.

0: परीक्षित प्लेगिडयांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मा,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
4: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
5: जाहिरात संदेश आताच आपण ऐकलेत. श्रोतो, आमच्या या प्रसारणातील कार्यक्रमांविषयी आता ऐका.

श्रोत्यांनो, या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता नमस्कार बीड या कार्यक्रमात बीड जिल्हा आणि पंचक्रोशीतील ठळक घडामोडी. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 7:40 वेळ भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाची. ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. सकाळी 8:40 लोकसंगीताचा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सकाळी 9 ते 10

निकाल सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. ठीक 10 वाजता मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. 10:30 अक्षरलेणी या साहित्यविषयक कार्यक्रमात जनार्दन सोनवणे यांचं कविता वाचन, निवेदन असेल अनिता देव यांचं. गातर है मेरा दिल हिंदी मराठी सिनेगीतांवर आधारित हा कार्यक्रम सकाळी ठीक 11 वाजता 11:45 स्वरांजली या महिन्याचे गीत, 11:55 मिश्र संगीत आमच्या केंद्रावरून आपण ऐकू शकाल. ठीक 12 वाजता वनिता मंडळ आणि त्यानंतर दुपारी 1 ते 5:30 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकलीत.

आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नमस्कार बीड.

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। मी अपर्णा खोपटीकर। ठळक घडामोडी। उमेद अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना। जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली। 11,178 नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाभर वृक्षारोपण आणि संवर्धनाचे विविध उपक्रम। श्री बंकटस्वामी महाविद्यालयात दीक्षांत आणि पदवीप्रदान सोहळा उत्साहात संपन्न। आता सविस्तर बातम्या। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाची चळवळ प्रभावीपणे राबवली जात आहे। जिल्ह्यातील हजारो स्वयंसहायता समूहांना शासनाच्या विविध योजनांद्वारे आर्थिक बळ मिळत असून अनेक महिला उद्योग बचत आणि स्वावलंबनाच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करत आहेत। लखपती दीदी अभियानालाही चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक प्रगतीची नवी संधी उपलब्ध झाली आहे। दरम्यान जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ वाढत असून सध्या 11,178 नागरिकांना 10 टँकरच्या 19 फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे। मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्यानं परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। यासाठी प्रशासनानं 101 गावातील सार्वजनिक आणि खासगी विहिरी तसंच बोअरवेल अधिग्रहित केल्या असून पुढील पंधरवाड्यासाठी टंचाई निवारण आराखडा सुद्धा तयार केला आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाभर वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृतीचे कार्यक्रम उत्साहात पार पडले।

जिल्ह्यातील गहिनीनाथ गड येथे भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आणि महंत विठ्ठल महाराज यांच्या हस्ते 50 वृक्षाची लागवड करण्यात आली, तसंच वडवणी येथे सुद्धा भाजपच्या वतीनं विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. बीड येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात सन 2024-25 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा दीक्षांत आणि पदवीप्रदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बीए, बीकॉम आणि बीएससी शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पत्रकार तथा संपादक संतोष माणूरकर यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर प्राचार्य डॉ शंकर धांडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेशी कायम नाते जपावे असे आवाहन केले. आजचे दिन विशेष. आज 6 जून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाचा ऐतिहासिक दिवस. इसवी सन 1674 रोजी रायगडावर झालेल्या या सोहळ्यानं स्वराज्याला अधिकृत स्वरूप प्राप्त झालं. राज्याभिषेक सोहळा वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवप्रेमींच्या वतीनं अभिवादन, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच माहितीसह आजचा नमस्कार बीड कार्यक्रम इथेच संपवते. नमस्कार.

नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. लेखन सौजन्य होतं शशी केवडकर, पत्रकार बीड.

सर्वांसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 7:06 झाली आहेत. श्रोत्याहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून 2026। ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न।
1: फ्रॉम बर्डन टू सोल्यूशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर।
0: अन्न हे जीवनाचा आधार आहे, परंतु दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक विविध आजारांना बळी पडतात। या गंभीर समस्येबाबत

0: 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे,
1: ओझ्यातून उपायांकडे सर्वत्र सुरक्षित अन्न.
0: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर. श्रोते हो, चला तर मग स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचा वापर करूया.
1: अन्न हाताळताना स्वच्छतेचे नियम पाळूया.
0: अन्नजन्य आजारांविषयी जागरूकता वाढवूया.
1: विज्ञानावर आधारित माहिती आणि तपासणी यंत्रणांवर भर देऊया.

0: अन्न ही केवळ गरज नाही
1: तर प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. चला 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित, सकस आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. सुरक्षित अन्न,
0: निरोगी जीवन.
1: सुरक्षित अन्न, निरोगी जीवन.

हे गाणं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कडक उन्हात तडफडणाऱ्या पक्ष्यांसाठी आपल्या परसबागेत, अंगणात, गच्चीवर, वाटीत पाणी ठेवा आणि मग म्हणा, मी देईन तुला ग घरटे.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोड पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी 12,27,00,000 रुपये वर्ग. नीट परीक्षेबाबत सर्व यंत्रणांना सतर्कतेची मुख्यमंत्र्यांकडून सूचना. प्लास्टिकच्या चलनी नोटांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन. अन्नपदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश. जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारत अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. मार्च महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर तसंच बीड जिल्ह्यासाठी 12,27,60,000 रुपये तर नागपूर विभागात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी सुमारे 4,41,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे. दरम्यान आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यातील साधुग्राम प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी राज्य सरकारनं 2,267 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाच्या धर्तीवर सर्व शैक्षणिक सवलती आणि योजना लागू करण्याचा निर्णयही राज्य शासनानं घेतला आहे. 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षापासूनच या सवलती आणि योजना लागू असतील. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पुणे आणि लातूर इथल्या परीक्षा

0: केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात यावं, परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. राज्यात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणामुळे कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करावं आणि सर्व जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन समान न्याय द्यावा, त्यामुळे जोपर्यंत जातनिहाय जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करू नये अशी भूमिका आठवले यांनी मांडली. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. बँकेचा रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. दरम्यान देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. थोपटे यांचं परवा पुण्यात निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण FSSI अन्नपदार्थ बांधण्यासाठी किंवा अन्न वाढण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. छपाईच्या शाईमध्ये असलेले हानिकारक पदार्थ अन्नपदार्थांमध्ये उतरण्याच्या शक्यतेमुळे हे निर्देश देण्यात आले. सर्व विक्रेत्यांनी अन्नपदार्थांची विक्री आणि वितरण सुरक्षित आणि मान्यताप्राप्त साहित्यातून करावी. ग्राहकांनीही यासंदर्भात सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत यासाठी अर्ज करू शकतील.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: खरीप हंगामासाठीची प्रमाणित बियाणे महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. ते काल मुंबई इथं बोलत होते. या योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी 3 लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. जागतिक पर्यावरण दिन काल साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळ राज्यातल्या सर्व बस स्थानकांमध्ये स्वच्छता मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. बस स्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृहांची दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सुखना नदीच्या काठावर भारतीय वंशाची सुमारे 2500 झाडं लावण्यात आली. आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या पाडळी इथं जलदिंडी अभियानाचा काल समारोप झाला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी बोलताना जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यातल्या रहाटी इथं युवा जलदिंडी 2026 या अभियानाचा काल समारोप झाला. अभियानात सहभागी युवकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत परभणी इथं माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली इथं जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात काल वृक्षारोपण करण्यात आलं. न्यायिक अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य तसंच न्यायालयीन कर्मचारी यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यावेळी वृक्षारोपण केलं. धाराशिव इथंही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं काल न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. मानवी जीवनात झाडांचं महत्व आणि निसर्ग संवर्धन याबाबत जनजागृतीही करण्यात आली. नांदेड महापालिकेच्या हरित नांदेड अभियानाला काल प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडं लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या

0: उडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयानं काम करण्याची गरज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वर्तवली आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित ऊसतोड कामगार प्रकल्पाअंतर्गत जिल्हास्तरीय स्थलांतर पूर्व नियोजन समन्वय बैठकीत काल ते बोलत होते. औद्योगिक विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणंही महत्वाचं असल्याचं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सीआयआयच्या 16व्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगरला इलेक्ट्रिक व्हेईकल कॅपिटल म्हणून नवी ओळख मिळत असून भविष्यात हे शहर देशाच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लातूर शहरातल्या विविध मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या त्रासाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. भाजप नगरसेवकांनी महानगरपालिकेसमोर हे अनोखं आंदोलन केलं. शासकीय सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी आता तातडीनं मार्गी लागणार आहेत. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कर्मचारी समाधान शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काल बीड आणि परभणी इथं पहिलं कर्मचारी समाधान शिबिर पार पडलं. जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यात 7 कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. कर्तव्यावर हजर न राहिल्याबद्दल या 7ही जणांविरुद्ध नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत काल उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना यजमान जपानच्या संघाशी होणार आहे. दरम्यान मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत चीननं पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव केला. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. मोसमी पाऊस महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल झाली असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी 12,27,00,000 रुपये वर्ग. नीट परीक्षेबाबत सर्व यंत्रणांना सतर्कतेची मुख्यमंत्र्यांकडून सूचना. आणि जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र, आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:20 आणि 14 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. भावतरंग आपण ऐकू शकाल 7:40. हिंदी चित्रपट संगीत सकाळी 8:40, 9:20, 10:30 आणि दुपारी 2 वाजता. श्रोतेहो सकाळी 9:10 प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती. आज यामध्ये आर्थिक शिस्त तुमचे जीवन कसे बदलते याविषयी चंद्रकांत अमृतकर यांची मुलाखत. सकाळी 10 वाजता गीतगुंजन हा मराठी चित्रपट.

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 7:23 होत आहेत.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
2: हो मा,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
4: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.

परीक्षक फेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षक फेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारी निर्झर।
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा। निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मुंबई यांचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: bij je kinderen.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं

0: काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्त्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ऍक्शन हा या वर्षीचा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवत आहेत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवत आहेत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसत आहेत. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आत्ता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळे प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील ह्यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
0: हो, खरंय मॅडम. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
1: नद्या किंवा पाण्याचे स्त्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या, जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य

0: रीतीत न सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो निश्चितच मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो किंवा झोप न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत परीक्षा देतायत तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आत्ता म्हटलं त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय. तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो खरं आहे मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही पण आत्ता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये. तर हा मुख्य प्रश्न आहे आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही आणि तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्झिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात

0: आता वाढतो आहे, म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या, म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गायी म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो, खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच आहे.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण 102.9 मेगाहर्ट्ज वरून आम्ही बोलत आहोत. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. श्रोतेहो आज 6 जून अत्यंत लोकप्रिय मराठी कवयित्री लेखिका अनुवादक पत्रकार आणि संगीतकार शांता जनार्दन शेळके यांचा स्मृतिदिन. तिने मंडळी आज भावधारा या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या काही भावपूर्ण सुमधुर शब्दरचना

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं आणि देवदत्त साबळे यांनी स्वरबद्ध केलेलं ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं.

0: परीक्षित फेगड़े सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुड़घे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59।
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852।
3: श्रीदेव ज्येष्ठ कवयित्री शांता जनार्दन शेळके यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथे 12 ऑक्टोबर 1922 रोजी झाला। जात्याच विलक्षण बुद्धिमान असणाऱ्या शांता शेळके यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यातील हुजूरबागा शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण सप महाविद्यालयात केलं। त्यांनी मराठी आणि संस्कृत विषयातून एमए ची पदवी घेतली आणि मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला। त्यांनी नागपूर आणि मुंबई इथे प्राध्यापिका म्हणून महाविद्यालयातून काम

केला। तसंच नवयुग या साप्ताहिकाचे 5 वर्ष उपसंपादकपद सांभाळलं। असो मंडळी, आता भावधारा या कार्यक्रमात शांता शेळके यांचंच गीत गात आहेत उषा मंगेशकर।

श्रीधर शांताबाईंनी वैविध्यपूर्ण साहित्यकृतींची निर्मिती केली. जपानी हायकू हा काव्यप्रकार पाण्यावरच्या पाकळ्या या नावानं मराठीत आणायचं श्रेय पूर्णपणे त्यांचंच. याशिवाय आनंदाचे झाड, वडीलधारी माणसं हे ललित लेखन, गोंदन, अनोळख, जन्म जान्हवी, तोच चंद्रमा यासारखे कविता संग्रह तसंच कावेरी, बासरी, ओढ इत्यादी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

0: शांता शेळके यांच्या गीतरचनेसाठी हे होते गायक आणि संगीतकार सुधीर फडके.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असल्यानं की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, चावडी नाका, अहमदनगर.

देवदत्त साबळे यांच्या संगीत निर्देशनात जयवंत कुलकर्णी यांना आपण ऐकलं. श्रीदेव अनेक मराठी चित्रपटांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली असून त्यांच्या गीतांशिवाय भावगीतांचा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. त्यांचे धुळपाटी हे आत्मचरित्र प्रसिद्ध असून उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि गीतलेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. याशिवाय 1995 साली गदिमा पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. श्रीदेव ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी अनेक वर्ष नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केलं. 1996 साली आळंदी इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. 6 जून 2002 साली वयाच्या 79 वर्षी ज्येष्ठ आणि तितक्याच श्रेष्ठ कवयित्री शांता शेळके आपल्यातून गेल्या. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना आमचे विनम्र अभिवादन.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र

सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला.

0: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत.

जिजाईचे पोटी शिवावतार झाला। या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातील बाजी तानाजी येताजी सूर्याजी भिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्याने स्वराज्याचं बांधून तोरण प्रथम तोरण्याला गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकाला पण आर्थिक प्रश्न महत्वाचा भासू लागला। हिम्मत मर्दा तो मदत खुदा याच वेळी विजापुराहून निघालेला कल्याण खजिना स्वराज्याच्या कल्याणाकरता लुटण्याचा सुयोग आला आणि या लुटीत शिवाजीचे वर्ण

0: घेतली बोटे कापून जीवावरील संकट बोटावर भागून शाही सपळाला फार पुणे सोडून
1: पुणे सोडून।

विजयकरण शत निपुण भारत भूला आचा गागा भटाने आपला संपूर्ण पाठिंबा दिला आणि सांगितले सर्वाला चार यमनी पातशाहीला

शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलात. श्रोत्यांनो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्ण कमल यांच्या संगीत निर्देशनात कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांना.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भूषण यांचं गीत आपण ऐकलं. श्रोत्यांनो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी दत्तात्रय खडतळे यांचं गीत गात आहेत कृष्णा शिंदे आणि सहकारी.

कृष्ण शिंदे यांनी सहकाऱ्यांनी गायलेलं दत्तात्रय खडतळे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोताओ, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोताओ, यानंतर ठीक 9 ते 10 या वेळेत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 10 वाजलेत. श्रोते, थोड्याच वेळात मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. पण तत्पूर्वी काही जाहिरात संदेश.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: हॅलो
2: राजेशजी, मी पोलीस चौकीतून बोलतोय. तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा. एकटे तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या, वाचा. एवढी कुठे नाही,
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेव ना
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
5: प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला.

0: हॅलो.
1: नमस्कार काही.
0: नमस्कार, आकाशवाणी बीड केंद्र, हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत. बोला.
1: रणजित कुमार फोन बोलतो सर.
0: बोला. नमस्कार रणजित जी, बोला.
1: एक गीत ऐकायचं होतं मॅडम.
0: आपण काय करता आधी?
1: मी ऑटो रिक्षा चालवतो मॅडम.
0: बरं बरं बरं. अच्छा, बर. किती वर्षापासून करता हे काम?
1: मी 30 वर्षापासून करतो मॅडम.
0: अच्छा, आणि मग आकाशवाणी बीड केंद्राचे कुठले कार्यक्रम ऐकता?
1: बीडचे सर्व कार्यक्रम ऐकतो मॅडम. नमस्कार बीड. चालू घडामोडीवर.
0: हो हो. कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम?
1: चांगला वाटला मॅडम.
0: अच्छा, आणि मग ऑटो रिक्षा चालवताना कसं काय तुम्ही ऐकू शकता हे सगळं?
1: माझे ऑटो मध्ये एफएम बसली आहे मॅडम.
0: वा, क्या बात है. म्हणजे तुम्ही आणि तुमचे जे ग्राहक मंडळी त्यांना पण ऐकवता तुम्ही, नाही का?
1: ते बी ऐकतात मॅडम.
0: वा वा, खूपच छान, खूप छान.
1: बरेच श्रोते झालेत मॅडम ऐकवतो.
0: अगदीच अगदीच, खूप धन्यवाद. बर, आज कुठलं गीत ऐकणार आपण?
1: पावसाळा चालू झाला ना, पाणी पड माझ शेत चातकावानी ताणलं.
0: चालेल, आपण फोन केला, खूप धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो आकाशवाणी बीड, हॅलो गीतमाला कार्यक्रम.
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार, बोला.
1: मी आपला रेडिओ मित्र राजेंद्र मिसाळ, मुकाम पोस्ट नारंगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर बोलतोय ताई.
0: खूप छान, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद ताई. फोन इन कार्यक्रम चालू केला तुमच्या आकाशवाणीच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो मी ताई.
0: खूप धन्यवाद, खूप धन्यवाद.
1: हा ताई, माझा पहिलाच फोन लागलेला आहे पहिल्यांदा.
0: वा,
1: कार्यक्रमामध्ये.
0: अगदीच अगदीच, खूप अभिनंदन तुमचं. कुठलं गीत ऐकायचं तुम्हाला
1: ताई? आज शांता शेळके यांचा स्मृती दिन आहे.
0: बर,
1: त्यांच्या निमित्तानं मला एक गाणं ऐकायचं आहे.
0: हा बोला. हा,
1: शेळकेचं गाणं आहे रेशमाच्या रेगानं काळ्या काळ्या धाग्यानं.
0: बर,
1: असं भोसलेनं गायलेलं आहे.
0: अच्छा,
1: आणि त्यासाठी माझे दोन चार मित्राचे नाव सांगू ताई?
0: हो सांगा सांगा.
1: ताई आमचे मित्र हे सूर्य जाधव, सय्यद जलाल भाई, रणजित थोरात, धनंजय टौल, नंद किशोर घटे. आणि तुम्ही पण आनंद घेता या गीताचा.
0: अगदीच अगदीच, खूप धन्यवाद.
2: कर्ण

0: हॅलो आकाशवाणी बीड, हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना संजय युनुस बोलतो मॅडम.
0: बोला युनुस जी, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. काय करता आपण?
1: मला हॉटेल आष्टी मध्ये वेज नॉन वेज.
0: बर, हॉटेल चालवता. बर,
1: हो.
0: अच्छा, मग काय म्हणतो तुमचा व्यवसाय?
1: काय मस्त चालते आपले हॉटेल, वेज नॉन वेज ची मॅडम.
0: अच्छा, बर. सध्या आपण म्हणजे ह्या वर्षी खूप भीषण उन्हाळा अनुभवला नाही का आपण सर्वांनीच? मग आता तुम्ही जे हॉटेल चालवता, तर मग तिथे जे अन्न बनवलेलं असतं स्वयंपाक, तर मग ते कसं टिकवता तुम्ही? कारण इतकं ऊन होत, ते जेवण खराब होतं ना अशा वेळेस?
1: नाही, बनवून नाही ठेवत आपण मॅडम. जसं ग्राहक आलं तसं त्यांना, कस्टमर आले तसं त्यांना जी ऑर्डर त्यांची आहे ती आपण समजा त्यांना बनवून देतो.
0: अच्छा अच्छा, बर बर बर बर, ओके. अच्छा, आज कुठलं गीत ऐकणार आपण?
1: काळ्या मातीत मातीत ती पण चालते.
0: चालेल, आपण फोन केलात, खूप धन्यवाद आपल्यासाठी हे गीत.

0: हॅलो आकाशवाणी बीड, हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, बोला.
1: मी किल्ले धारो, जिल्हा बीड, आपला रेडिओ मित्र तय्यब जलाल भाई बोलतो मॅडम.
0: धन्यवाद, खूप स्वागत आहे जलाल भाई आपलं
1: आकाशवाणी बीड केंद्रावरून. पुन्हा श्रोत्यांचा मनपसंद कार्यक्रम हॅलो गीतमाला चालू केल्याबद्दल आपल्याला आणि बी आकाशवाणीच्या सर्व टीमला पुन्हा प्रमुख सह जलाल भाई तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपले अभिनंदन मॅडम.
0: खूप धन्यवाद, तुमचं सुद्धा खूप अभिनंदन. बोला.
1: यादें बनकर जो दिल में बस जाते हैं, यादें बनकर जो दिल में बस जाते हैं, वो लोग आसानी से कहां भूल पाते हैं.
0: अच्छा.
1: वो लोग आसानी से कहां भूल पाते हैं. हर पल आती है उनकी याद हमें. हर पल आती है उनकी याद हमें. जो दूर रहकर भी दिल के पास रह जाते हैं. जो दूर रहकर भी दिल के पास रह जाते हैं. दिल के पास रह जाते हैं.
0: खूप धन्यवाद, खूप छान शेर ऐकवलात आपण. आज कुठलं गीत ऐकणार आपण?
1: तर नुकतंच आपल्या पाचो गायिका सुमंत कल्याण ध्रुव यांचं निधन झालेलं आहे मॅडम.
0: बरोबर.
1: हो, त्यांना आपण बीड आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यातर्फे मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून त्यांचं गीत ऐकू इच्छितो मॅडम.
0: अच्छा.
1: आणि गीताच्या बोल आहेत मॅडम, चिंच कीच्या बनी तिथे नाच लाग मोर.
0: वा, क्या बात आहे जलाल भाई, खूपच सुंदर गाणं निवडलं आपण. की गाण्याच्या बाबतीत किती चोखंदळ आहात आपण, खरंच खूप सुंदर गीत निवडलं.
1: धन्यवाद मॅडम, आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: आपण फोन
1: केल्यासाठी माझे दोन चार मित्र आहेत मॅडम.
0: जलाल भाई,
1: खास तुम्ही मॅडम.
0: जलाल भाई, तुमच्या मित्रांचे फोन म्हणजे नाव आम्ही नक्की घेऊ, पण एका अटीवर विचारा.
1: बोला.
0: तुमच्या मित्रांनी आम्हाला पुढच्या वेळेस फोन करायला हवा.
1: बिलकुल बिलकुल मॅडम, जे माझे मित्र आहेत मॅडम, ते सगळे रेडिओ शोचे आहेत मॅडम, आणि जरूर आपण बीड आकाशवाणी ऐकतात आणि त्याला फोन सुद्धा लावतात मॅडम.
0: हा, कारण कसं आहे जलाल भाई, श्रोत्यांच्या आग्रहाखातर हा फोन इन कार्यक्रम सुरू केलाय, मग नवनवीन श्रोते आपल्याला मिळायला पाहिजे.
1: बिलकुल बिलकुल मॅडम, मिळणार म्हणजे मिळणार.
0: त्यासाठी तुमच्या मित्रांना फोन करायला सांगा आणि तेच ते श्रोते टाळून आपल्याला दरवेळेस नवीन नवीन तुमची मित्रमंडळी जर भेटली तर नक्कीच खूप छान वाटेल, नाही का? त्यांच्या पण आवडी निवडी आपल्याला.
1: बिलकुल आपण
0: बिलकुल
1: नावे घेतो मॅडम.
0: हो सांगा, चालेल.
1: पहिल्यांदा खास सुनी मॅडम, आमचे अभिमान साबळे पाटील, बळीराम साबळे पाटील, सुरेश जाधव, दत्तू मामा, राम हरी कदम, नंदकिशोर घाटे, धनंजय टाऊ, अशोक पाटील आणि सतीजी वानखेडे, आणि सगळे मिळून त्या गीताचा आनंद घेऊ मॅडम.
0: नक्कीच नक्कीच, खूप छान आपण फोन केलात, खूप धन्यवाद. तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी हे गीत, धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी बीड, हॅलो गीतमाला कार्यक्रम.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: मुक्काम पंचायत कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: बोला तुकाराम जाधवजी, बोला.
1: सर्वप्रथम आपल्या बीड आकाशवाणीला सर्व कर्मचाऱ्यांचं सर्व श्रोत्यांचं आमच्या जाधव परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. कार्यक्रम चालू केला, खूप खूप धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.
1: खूप आनंद झाला.
0: खूप धन्यवाद. काय करता बरं आपण?
1: माझा वर्कशॉप आहे वेल्डिंग, ते वेल्डिंगची काम करतो. घरचे दरवाजे, ग्रिल, खिडक्या, जाळ्यावर होतो.
0: अच्छा, बरं बरं बरं. अजून काय काय बनवता बरं आपण?
1: नाही, तेवढं खिडक्याला बनवतो. लोकांच्या सरकारची स्लायडिंग गेटला जरा जास्त मागणी, जरा जागा कमी लागते ना.
0: बरोबर बरोबर. आणि मग कधी असं होतं का की तुम्ही एका ठिकाणचं माप घेतलं आणि ते चुकलं, असं कधी काही होतं का तुमच्या बाबतीत? काय करतो
1: त्रास होतो. काय काय काय होतं ते बांधकाम केली असतं, ते पडायला लागतं ना. मग जाळ्याचे खिडकीचे कट करून परत वेल्डिंग करायला लागते.
0: बापरे बापरे. अच्छा अच्छा, बरं. तर जाधवजी, आज कुठलं गीत ऐकणार आपण?
1: मेहंदीच्या पानावर मन माझं जुळतं, लता मंगेशकर यांनी गायलेलं.
0: वा,
1: काही मित्राची नावं घेऊ का आपली परवानगी?
0: बिलकुल बिलकुल बिलकुल.
1: सर्वप्रथम तुम्ही घ्या या गाण्याचा आनंद.
0: नक्कीच.
1: आमचे मित्र आहेत सयराज शेळकेजी, कांताबाव रामगडेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत मांडारेजी, विजय पाटील चारुकरजी, जमीन जास्तीजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी,
0: अच्छा,
1: रामचंद्र कोरडेजी, या सर्वांचा प्रचंड लाव जोडू का?
0: चालेल. तुकारामजी, तुम्ही फोन केलात, खूप धन्यवाद. तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी हे गीत.

0: हॅलो आकाशवाणी बीड, हॅलो गीतमाला कार्यक्रम।
1: नमस्कार ताई।
0: नमस्कार, बोला, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं।
1: अपर्णा ताई कसे आहात?
0: एकदम छान, आपण कसे आहात?
1: मी एकदम मजेत आहे।
0: सुरेश जाधव
1: सोबत आहे। क्या बात है, क्या बरोबर ओळखलं ते। नेहरू चौक पॅटर्नेतून आपला रेडिओ मित्र सुरेश जाधव बोलतोय। तसं पाहिलं तर आकाशवाणीने बीड केंद्राने भरपूर चांगले चांगले कार्यक्रम दिलेले आहे आणि आमचा तर नेहमीच प्रतिसाद असतोच आकाशवाणीवर। आपली आवड, आपली पसंत,
0: अगदीच
1: जाता रे मेरा दिल कार्यक्रम तुम्ही सादर करता फार छान। म्हणजे जवळपास म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती एकत्र करूनच कार्यक्रम सादर करण्यात येतो तुमचा।
0: अगदीच अगदी
1: अगदी, फार म्हणजे तुम्हाला इतकी मेहनत घ्यावी लागते।
0: बिलकुल,
1: जीवापाठ।
0: अगदीच, पण कसं असतं साधूजी, आपल्या श्रोत्यांसाठी इतके प्रेम करणारे श्रोते की त्यासाठी ती मेहनत अगदी काहीच वाटत नाही का त्यांच्या?
1: नाही, पण आम्हाला त्याची जाणीव आहे ताई, बरं का।
0: खूप धन्यवाद।
1: हो, आणि बघा आज मी अशा गीताची प्रसंती कळवतो म्हणजे आपल्यात म्हणजे संगीतकार हेमंत कुमार म्हणजे हेमंदा आपल्यात नाही, आज त्यांची जयंती आहे।
0: अच्छा,
1: त्या निमित्ताने बघा ते गाणं आहे त्यांचं, हा खेळ सावल्यांचा चित्रपट आहे। गो मुसंगतीन माझ्या तू येशी लोका, आणि याच्यासाठी माझी मिसेस अनिता जाधव, मुलगा प्रसाद जाधव, मुलगी आरती अरुण ढोंगडे, पूजा अजय शेरसागर आणि ताई तुम्ही सुद्धा हे गीताचा आनंद आस्वाद घ्या।
0: नक्कीच नक्कीच, खूप धन्यवाद सुरेश जी, खूप धन्यवाद।

श्रोत्यांनो, वेळेअभावी आमच्या ज्या श्रोत्यांचे फोन कॉल्स या कार्यक्रमात समाविष्ट होऊ शकले नाहीत त्यांची नावं अशी: गंगाधर सावंतकर नांदेड, जनार्दन देव पाठक बीड, भाऊसाहेब नवथर, मारुती भोसले सोलापूर, बळीराम साबळे पाटील आणि उस्मान शेख फौजे औसा.

0: मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोता आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण 102.9 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल एप्लिकेशनवर. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत साहित्यविषयक कार्यक्रम अक्षरलेणी. श्रोतो अक्षरलेणी या कार्यक्रमात आज जनार्दन सोनवणे यांचं कविता वाचन, निवेदन अनिता देव यांचं.
1: अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोतेहो आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत केज येथील जनार्दन सोनवणे यांनी सादर केलेल्या काही कविता.
2: नमस्कार श्रोतेहो, मी जनार्दन सोनवणे अक्षरलेणी या साहित्यविषयक कार्यक्रमात काही कविता सादर करीत आहे. मित्रहो, कविता एक भावविश्व आहे. प्रत्येकाला नेहमी प्रश्न पडतो की कविता म्हणजे नेमकं काय असते, कविता नेमकं काय असते. मी कवितेविषयक माझ्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षकच आहे कविता म्हणजे काय असते. कविता कवीच्या मनातील माय असते, जपलेले शब्द जशी दुधावरची साय असते. कविता कवीच्या मनातील माय असते, जपलेले शब्द दुधावरची साय असते. कविता गीता व रामायण असते, तर बायबल व शरीफ कुराण असते. कविता गीता व रामायण असते, तर बायबल व शरीफ कुराण असते. कविता कवीच्या मनातील माय असते, जपलेले शब्द जशी दुधावरची साय असते. कविता गीता व रामायण असते, तर बायबल व शरीफ कुराण असते. कविता प्रेमी मनांची स्पंदन कथा असते, तर वेदनेतून प्रगटलेली द्रौपदी व सीता असते. कविता प्रेमी मनांची स्पंदन कथा असते, तर वेदनेतून प्रगटलेली द्रौपदी व सीता असते. कविता लावणीतून छमछम बरसते, तर वंदे मातरमने दणदण क्रांती उभारते. कविता लावणीतून छमछम बरसते, तर वंदे मातरमने दणदण क्रांती उभारते. कविता प्रेमी मनांची स्पंदन कथा असते, तर वेदनेतून प्रगटलेली द्रौपदी व सीता असते. कविता लावणीतून छमछम बरसते, तर वंदे मातरमने दणदण क्रांती उभारते. कविता चुंबन करते शौर्य वीरांचा माथा, तर तुकोबांना स्फुरते विद्रोही अभंग गाथा. कविता चुंबन करते शौर्य वीरांचा माथा, तर तुकोबांना स्फुरते विद्रोही अभंग गाथा. दोह्यांची कबीरवाणी भारूड रचिले नाथा, गोड जात्यावरची ओवी भल्लरी गातो अन्नदाता. दोह्यांची कबीरवाणी भारूड रचिले नाथा, गोड जात्यावरची ओवी भल्लरी गातो अन्नदाता. कविता श्रीमंताची दूध साखर असते, कविता श्रीमंताची दूध साखर असते, तर गरिबांची चटणी भाकर असते. कविता श्रीमंतांची दूध साखर असते, तर गरिबांची चटणी भाकर असते. कविता अचूक टिपलेले शब्द स्फुरण असते आणि मानवी मनाचे दर्पण असते. कविता अचूक टिपलेले शब्द स्फुरण असते आणि मानवी मनाचे दर्पण असते. कविता कवीच्या मनातील माय असते, जपलेले शब्द दुधावरची साय असते. मित्रहो, भाषाविषयी साहित्याचा एक आत्मा असतो आणि त्यामध्येच ज्यावेळेस आपण साहित्याविषयी बोलतो त्यावेळेस भाषा हे एक माध्यम असतं. परंतु भाषा आता एक संवेदनशील मुद्दा झालेला आहे, म्हणून माझ्या कवितेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे भाषा वगैरे वगैरे. लेखक कवी नाटककार, सावधान, तुम्हीही आता होणार आहात टार्गेट. कारण मातृभाषेचे काही रखवाले म्हणतील रचना मराठी आणि शीर्षक इंग्लिश हिंदी.

हिंदी उर्दू वगैरे वगैरे रचनेत पण इतर भाषेची दखलंदाजी नको वगैरे वगैरे. त्यांचे मातृभाषा प्रेम म्हणजे निखळ गोमातेवर प्रेम केल्यासारखे. त्यांचे मातृभाषा प्रेम म्हणजे निखळ गोमातेवर प्रेम केल्यासारखे. गायीचा आत्ता पत्ता नाही पण चर्चेचा खलबत्ता सोबत वगैरे वगैरे. त्यांचे मातृभाषा प्रेम म्हणजे निखळ गोमातेवर प्रेम केल्यासारखे. गायीचा आत्ता पत्ता नाही पण चर्चेचा खलबत्ता सोबत वगैरे वगैरे. भाषेचे रखवलदार भैया सैया तोबरा मारून पिचकाऱ्या मारून धावून जातात परभाषिकावर. आई पण खुलते घरी मावशांचा वावर असल्यावर आई पण खुलते घरी मावशांचा वावर असल्यावर आईचा पण आनंद शेगेला पोहोचतो. बहिणी लेकी बाळींचा किलबिलाट असल्यावर वगैरे वगैरे. आई पण खुलते घरी मावशांचा वावर असल्यावर आईचा पण आनंद शेगेला पोहोचतो. बहिणी लेकी बाळींचा किलबिलाट असल्यावर वगैरे वगैरे. भाषा आता सुसंस्कृत होण्याच्या साधनेच्याही पुढे गेलीये. भाषा आता सुसंस्कृत होण्याच्या साधनेच्याही पुढे गेलीये. पुढे जाऊन राजकारण्यांचं शस्त्र झालीये. निवडणूक जिंकण्याचा फंडा झालीये वगैरे वगैरे. भाषा आता सुसंस्कृत होण्याच्या साधनेच्याही पुढे गेलीये. पुढे जाऊन राजकारण्यांचं शस्त्र झालीये. निवडणूक जिंकण्याचा फंडा झालीये वगैरे वगैरे. अभिजात वगैरे काही बाई नाही. अभिजात वगैरे काही नाही. सगळी राजकीय नाटकं आहेत. राजकारणाची शिजवण्या खिचडी गोळा केलेली काटकं आहेत वगैरे वगैरे. अभिजात वगैरे काही नाही. सगळी ही राजकीय नाटकं आहेत. राजकारणाची शिजवण्यासाठी खिचडी गोळा केलेली काटकं आहेत वगैरे वगैरे. तयार केली टोळकी भडकावून त्यांची टाळकी. तयार केली टोळकी भडकावून त्यांची टाळकी. नाही सभ्य भाषेचा त्यांना कसलाच गंध. त्यांच्या तोंडून निघतो सतत भाषिक द्वेषाचा दुर्गंध. तयार केली टोळकी भडकावून त्यांची टाळकी. नाही सभ्य भाषेचा त्यांना कसलाच गंध. त्यांच्या तोंडून निघतो सतत भाषिक द्वेषाचा दुर्गंध. प्रांतवाद भाषावाद पेटवण्याचा त्यांचा हेतू आहे. प्रांतवाद भाषावाद पेटवण्याचा त्यांचा हेतू आहे. पण त्यांना सांगा भाषा मानवतेला जोडणारा सेतू आहे. प्रांतवाद भाषावाद पेटवण्याचा त्यांचा हेतू आहे. पण त्यांना सांगा भाषा मानवतेला जोडणारा सेतू आहे. मित्र पुढची एक कविता मी आपल्या पुढे सादर करणार आहे ज्याचं शीर्षक आहे आटपाट नगर. हे आपल्या पौराणिक कथांचं एक शीर्षक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे आटपाट नगर. एक आटपाट नगर होतं. तिथं स्वयंघोषित चक्रवर्ती राज्य होतं. फक्त आंधळं दळतं आणि कुत्र पीठ खातं. बाकी सगळं ठीकठाक होतं. एक आटपाट नगर होतं. तिथं स्वयंघोषित चक्रवर्ती राज्य होतं. फक्त आंधळं दळतं आणि कुत्र पीठ खातं. बाकी सगळं ठीकठाक होतं. आटपाट नगराच्या कल्याणासाठी आणि विश्वगुरू होण्यासाठी बऱ्याच लेखण्या अहोरात्र झिजायच्या आणि राजाच्या कृपेत चिंब चिंब भिजायच्या. आटपाट नगराच्या कल्याणासाठी आणि विश्वगुरू होण्यासाठी बऱ्याच लेखण्या अहोरात्र झिजायच्या आणि राजाच्या कृपेत चिंब चिंब भिजायच्या. ज्या लेखण्या आदर्श चेहऱ्याला भला मोठा आरसा दाखवायच्या. ज्या लेखण्या आदर्श चेहऱ्याला भला मोठा आरसा दाखवायच्या अशा देशद्रोही लेखणींची शाही गोठवून अंधार कोठडीत सडवायला पाठवायच्या. ज्या लेखण्या आदर्श चेहऱ्याला भला मोठा आरसा दाखवायच्या अशा देशद्रोही लेखणींची शाही गोठवून अंधार कोठडीत सडवायला पाठवायच्या. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्याही पुढे तिथल्या खजांचीचं ज्ञान अगाध होतं. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्याही पुढे तिथल्या खजांचीचं ज्ञान अगाध होतं. तिथला रुपया कधीच नाही पडायचा. बाहेरच्या देशाचा डॉलर फक्त चढायचा. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्याही पुढे तिथल्या खजांचीचं ज्ञान अगाध होतं. तिथला रुपया कधीच नाही पडायचा. बाहेरच्या देशाचा डॉलर फक्त चढायचा. आटपाट नगराच्या राज्यातील सरदार वेगवेगळ्या कबिल्यांचे असायचे. आपल्या मतीचे असोत वा नसोत पण चक्रवर्तीच्याच कबिल्यात दिसायचे. आटपाट नगराच्या राज्यातील सरदार वेगवेगळ्या कबिल्यांचे असायचे. आपल्या मतीचे असोत वा नसोत पण चक्रवर्तींच्याच कबिल्यात दिसायचे. सगळं अगदी अलबेल होतं. हुजऱ्याला दिवाळी आणि मजुऱ्याला रोजा. सगळं काही अलबेल होतं. हुजऱ्याला दिवाळी आणि मजुराला रोजा. सब घोडे 12 टका टकाशीर लकडी टकाशीर खाजा. सगळं अगदी अलबेल होतं. हुजऱ्याला दिवाळी मजुराला रोजा. सब घोडे 12 टका टकाशीर लकडी टकाशीर खाजा. आटपाट नगराच्या चौपट राजाची ख्याती कितीही बदली तरी अपूर्ण. आटपाट नगराच्या चौपट राजाची ख्याती कितीही बदली तरी अपूर्ण. म्हणूनच साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी

सुफळ संपूर्ण. आटपाट नगराच्या चौपट राजाची ख्याती किती बदली तरी अपूर्ण, म्हणूनच साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. मित्र, वेगवेगळ्या प्रकारच्या कविता असताना आपण ज्याच्यामुळे भाषा शिकतो, समृद्ध होते भाषा आणि सर्वांना समृद्ध करण्यात येतं, ते फक्त एका गुरुजींमुळे. गुरुजी असतील तर शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, आणि या गुरुजींचा सन्मान करण्यासाठी माझ्याकडून एक शब्दबद्ध झालेली कविता आपल्या पुढे ठेवतो आहे. कवितेचं शीर्षक आहे सलाम गुरुजी सलाम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. तुम्ही ज्ञान मंदिर, तुम्हीच ज्ञान गंगा. तुम्ही ज्ञान मंदिर, तुम्हीच ज्ञान गंगा. तुम्हीच ऑक्सफर्ड, तुम्हीच नालंदा. तुम्ही वशिष्ठ, तुम्ही संदीपान. तुमच्यामुळेच घडले राम आणि श्याम. तुम्ही ज्ञान मंदिर, तुम्हीच ज्ञान गंगा. तुम्ही ऑक्सफर्ड, तुम्हीच नालंदा. तुम्ही वशिष्ठ, तुम्हीच संदीपान. तुमच्यामुळेच घडले राम आणि श्याम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. गुरुजी, तुमच्यावर किती विश्वास या देशातील समस्त जनमानसांचा. गुरुजी, तुमच्यावर किती विश्वास या देशातील समस्त जनमानसांचा. अख्ख भविष्य तुमच्या हाती सोपवून कोणी सीमेवर कोणी शेतावर गाळतात घाम. अख्ख भविष्य तुमच्या हाती सोपवून कोणी सीमेवर कोणी शेतावर गाळतात घाम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. गुरुजी, ज्ञानाचा चुंबक तुम्ही, तुम्हीच भविष्याचं होकायंत्र. गुरुजी, ज्ञानाचा चुंबक तुम्ही, तुम्हीच भविष्याचं होकायंत्र. पेटवा जाती धर्मापलीकडे वास्तवतेची मशाल, जपण्यासाठी मानवता तुमचेच अनमोल काम. पेटवा जाती धर्मापलीकडे वास्तवतेची मशाल, जपण्यासाठी मानवता तुमचेच अनमोल काम. गुरुजी, ज्ञानाचा चुंबक तुम्ही, तुम्हीच भविष्याचं होकायंत्र. पेटवा जाती धर्मापलीकडे वास्तवतेची मशाल, जपण्यासाठी मानवता तुमचेच अनमोल काम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. आज भलतीच होते विष पेरणी म्हणून, गुरुजी सांगा त्यांना शिव फुले शाहू आंबेडकर. आज भलतीच होते विष पेरणी म्हणून, गुरुजी सांगा त्यांना शिव फुले शाहू आंबेडकर. गुरुजी, डिंबवा त्यांच्या मनावर समतेचा नारा, त्यासाठी शिकवा त्यांना नामदेव तुकाराम. आज भलतीच होते विष पेरणी म्हणून, गुरुजी सांगा त्यांना शिव फुले शाहू आंबेडकर. गुरुजी, बिंबवा त्यांच्या मनावर समतेचा नारा, त्यासाठी शिकवा त्यांना नामदेव तुकाराम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. सलाम गुरुजी सलाम, तुमच्या ज्ञानदानाला सलाम. श्रोतेहो, ही झाली शिक्षकांना समर्पित माझी रचना. परंतु शिक्षक विद्यार्थ्याविना अपुरा आणि शिक्षकाविना विद्यार्थी अपुरा, अशी एक थोडीशी भावना असते. शिक्षकांवरती शब्दबद्ध झालेली रचना, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मी एक रचना शब्दबद्ध केलेली आहे. त्यांना उद्देशून, विद्यार्थ्यांना उद्देशून असलेली शब्दबद्ध रचना, ज्याचं शीर्षक आहे ध्येय. विद्यार्थी हो, आजच पक्का निश्चय करून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक. आजच पक्का निश्चय करून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक. माय बाप गुरुजींचे म्हणणे थोडे डोक्यात ठेव आणि आयुष्याच्या स्पर्धेसाठी जिद्दीने उभा ठाक. माय बाप गुरुजींचे म्हणणे थोडे डोक्यात ठेव आणि आयुष्याच्या स्पर्धेसाठी जिद्दीने उभा ठाक. तरी वाईकपणा बरा नव्हे, पटकन त्याला सोडून दे. चिकाटीने गतिमान कर तुझ्या मेहनतीचं चाक. तरी वाईकपणा बरा नव्हे, पटकन त्याला सोडून दे. चिकाटीने गतिमान कर तुझ्या मेहनतीचं चाक. आजच पक्का निश्चय करून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक. वाकडे पाऊल टाकू नकोस, मोठ्या तोऱ्यात चालू नकोस. सर्वांचंच लक्ष असतं तुझ्याकडे, याचा असू दे थोडा धाक. वाकडे पाऊल टाकू नकोस, मोठ्या तोऱ्यात चालू नकोस. सर्वांचंच लक्ष असतं तुझ्याकडे, याचा असू दे थोडा धाक. आचार विचार अभ्यास व्यायामात सातत्य असू दे. आळसाच्या आगीला चिकटू नकोस, नसता होईल सारी राख. आचार विचार अभ्यास व्यायामात सातत्य असू दे. आळसाच्या आगीला चिकटू नकोस, होईल सारी राख. आजच पक्का निश्चय करून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक. शेवटच्या वेळी प्रत्येक क्षणाचं नियोजन करून घे. वर्तमानच असतो भूत आणि भविष्याचा परिपाक. प्रत्येक क्षणाचं नियोजन करून घे. वर्तमानच असतो भूत आणि भविष्याचा परिपाक. शिक्षण करते मानवतेचे रक्षण. उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा लाख लाख. शिक्षण करते मानवतेचे रक्षण. उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा लाख लाख. प्रत्येक क्षणाचं नियोजन करून घे. वर्तमानच असतो भूत आणि भविष्याचा परिपाक.

शिक्षणकर्ते मानवतेचे रक्षण, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा लाख लाख, आजच पक्का निश्चय करून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक, ध्येय तुझं तूच ठरवून टाक. मित्र, ह्या वेगवेगळ्या रंगाढंगातल्या कविता सादर करत असताना सध्या ग्रामीण भागामध्ये एक निराशेचं वातावरण पसरलेलं आहे. शेती पिकत नाही, पिकण्याअभावी लोक व्यसनाधीन होत आहेत आणि तसंच काही आत्महत्येसारखे मार्ग चोखाळतात, हे चुकीचं आहे. म्हणून मी एक ग्रामीण भागासाठी लिहिलेली रचना ज्याचं शीर्षक आहे बघा बाबा जमतं का ते. असं आदरणीय रामदास फुटाणे म्हणाले होते की महाराष्ट्रातला समाज काही तमाशानं बिघडत नाही आणि कीर्तनानं काही सुधरत नाही, परंतु तरी पण आपल्याला काही सल्ले द्यावेसे वाटतात. म्हणून मी हे रचना आपल्यापुढे सादर करतो आहे बघा बाबा जमतं का ते. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. खचून पिचून जायचं नाही, उठल्या बसल्या प्यायचं नाही. खचून पिचून जायचं नाही, उठल्या बसल्या प्यायचं नाही. जुगारा बिगारा डोकं लावायचं नाही आणि रोजच येडंवाकडं खायचं नाही. खचून पिचून जायचं नाही, उठल्या बसल्या प्यायचं नाही. जुगारा बिगारा डोकं लावायचं नाही, रोजच येडंवाकडं खायचं नाही. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. बळीराजाची दानत असलेली लेकरं आपण, मदतीच्या आशेवर कवर जगायचं. बळीराजाची दानत असलेली लेकरं आपण, मदतीच्या आशेवर कवर जगायचं. आपली बुद्धी, दणकट हात पाय गहाण ठेवून आशाळभूतपणं दुसऱ्याकडे कवर बघायचं. आपली बुद्धी, दणकट हात पाय गहाण ठेवून आशाळभूतपणे दुसऱ्याकडे कवर बघायचं. अरे बळीराजाची दानत असलेली लेकरं आपण, मदतीच्या आशेवर कवर जगायचं. आपली बुद्धी, दणकट हात पाय गहाण ठेवून आशाळभूतपणे दुसऱ्याकडे कवर बघायचं. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. बुवा बापूत येळ पैसा घालवायचा नाही आणि देव काही 10-5 रुपयात घुलवायचा नाही. बुवा बापूत येळ पैसा घालवायचा नाही, देव काही 10-5 रुपयात घुलवायचा नाही. सगळ्याच खर्चाला मुरड घालायची, मुलांच्या शिक्षणासाठी चाड्यावर मूठ धरायची. बुवा बापूत येळ पैसा घालवायचा नाही, देव काही 10-5 रुपयात घुलवायचा नाही. सगळ्याच खर्चाला मुरड घालायची, मुलांच्या शिक्षणासाठी मात्र चाड्यावर मूठ धरायची. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. शेवटच्या ओळी, कोणतं वागणं बरं नव्हं हे उमगायचंय तर माय बापांचा चेहरा वाचून पाया पडा. कोणतं वागणं बरं नव्हं हे उमगायचंय तर माय बापांचा चेहरा वाचून पाया पडा. परिवार एकत्र बसून निर्णय घ्याल तर कष्टातूनच सुखाचा पडेल सडा. परिवार एकत्र बसून निर्णय घ्याल तर कष्टातूनच सुखाचा पडेल सडा. कोणतं वागणं बरं नव्हं हे उमगायचंय तर माय बापांचा चेहरा वाचून पाया पडा. परिवार एकत्र बसून निर्णय घ्याल तर कष्टातूनच सुखाचा पडेल सडा. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. बघा बाबा जमतं का ते आणि मन आपलं रमतं का ते. आपण वेगवेगळ्या रंगाढंगाच्या कविता पाहिल्या. एक प्रेमविषयक कविता, जे की कवितांचा एक रंगढंग असतो की कविता प्रेमविषयक कविता नसेल तर कवी काय करतो, म्हणून तसंच एक सुचलेली कविता आपल्यापुढे सादर करतो आहे. एक प्रियकर एक प्रेयसीला गुपिताविषयी विचारतो आहे, ते आपल्या शब्दबद्ध केलेल्या रचनेतून आपल्यापुढे सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे गुपित. माझे सांगून झाले गुपित सारे मनातले, तू दडवून ठेवीसी का गुपित सारे मनातले. माझे सांगून झाले गुपित सारे मनातले, तू दडवून ठेवीसी का गुपित सारे मनातले. तुझी प्रतिमा रंगवताना न थकती कुंचले, सगळे शब्द मी तुझ्याच काव्यात गुंफले. तुझी प्रतिमा रंगवताना न थकती कुंचले, सगळे शब्द मी तुझ्याच काव्यात गुंफले. कसा विसरू सौंदर्य सकाळच्या त्या उन्हातले, अल्लडपणा स्वच्छंदी हसणे खिदळणे त्या रानातले. कसा विसरू सौंदर्य सकाळच्या त्या उन्हातले, अल्लडपणा स्वच्छंदी हसणे खिदळणे त्या रानातले. माझे सांगून झाले गुपित सारे मनातले, तू दडवून ठेवसी का गुपित सारे मनातले. सर्व काही सांगून जाती भाव तुझ्या डोळ्यातले, आता उन्मुक्त होऊ दे भाव तुझ्या ओठातले. सर्व काही सांगून जाती भाव तुझ्या डोळ्यातले, आता उन्मुक्त होऊ दे भाव तुझ्या ओठातले. जरासी साठवू दे शब्द तुझ्या बोलातले, जरासी साठवू दे मंद हास्य तुझ्या गालातले. जरासी साठवू दे शब्द तुझ्या बोलातले, जरासी साठवू

मंद हास्य तुझ्या गालातले, माझे सांगून झाले गुपित सारे मनातले, तू दडून ठेविसी का गुपित सारे मनातले, बोलना सांगून गेले का नीत काही खुणांतले, तुझ्या बोलण्याने वादळ जरासे शांत होऊ दे या जनातले, बोलना सांगून गेले का मीत काही खुणातले, तुझ्या बोलण्याने वादळ जरासे शांत होऊ दे या जनातले, आठव एकदा प्रेम तू मुक्त हस्ते ओतलेले, आठव एकदा प्रेम तू मुक्त हस्ते ओतलेले, जगणे आहे जसे आपल्या आणा भाकातून बेतलेले, आठव एकदा प्रेम तू मुक्त हस्ते ओतलेले, जगणे आहे जसे आपल्या आणा भाकातून बेतलेले, माझे सांगून झाले गुपित सारे मनातले, तू दडून ठेविसी का गुपित सारे मनातले, का दडून ठेविसी गुपित सारे मनातले। यानंतर मी आपल्या पुढं एक कविता सादर करतो आहे। कवितेचं शीर्षक आहे प्रकाशाचे गीत। संघर्षाच्या पथावरती असेल आपुली जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत। संघर्षाच्या पथावरती असेल आपुली जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत। सळसळतो धमण्यात शिवबाणा आम्ही ना किंचितही भीत, सळसळतो धमण्यात शिवबाणा आम्ही ना किंचितही भीत, अन्यायाशी अंधाराशी झगडणे हीच आपुली रीत। संघर्षाच्या पथावरती असेल आपुली जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत। कुठवर जखडून राहायचे परंपरांच्या बेडीत, चला काढूया अंधश्रद्धेच्या बाजाराला मोडीत, कुठवर जखडून राहायचे परंपरांच्या बेडीत, चला काढूया अंधश्रद्धेच्या बाजाराला मोडीत, कितीही झाले सागर मंथन तरी काढूया समतेचे नवनीत, पुरोगामी सरणीची मानवता हेच आपले मीत, कितीही झाले सागर मंथन तरी काढूया समतेचे नवनीत, पुरोगामी सरणीची मानवता हेच आपले मीत। संघर्षाच्या पथावरती असेल आपुली जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत। उत्तुंग उन्नत धरोहर हेच आपुले संचित, उत्तुंग उन्नत धरोहर हेच आपुले संचित, चला नांदूया सुखाने सारे ना राहील कोई नाही रे वंचित, उत्तुंग उन्नत धरोहर हेच आपुले संचित, चला नांदूया सुखाने सारे ना राहील रे कोणी वंचित। संघर्षाच्या पथावरती असेल आपुले जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत। मानवतेचे पुजारी भेदन अम्मा मंदिर मस्जिद, मानवतेचे पुजारी भेदन अम्मा मंदिर मस्जिद, वर्ण धर्म जाती भेदाना छेदनारे असेल आपुले रचित, मानवतेचे पुजारी भेदन अम्मा मंदिर मस्जिद, वर्ण धर्म जाती भेदांना छेदनारे असेल आपुले रचित। संघर्षाच्या पथावरती असेल आपुले जीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत, चला रचूया नवे नवे रे प्रकाशाचे गीत। यापुढं समाजावर टिप्पणी करणारी कविता, जे की समाजामध्ये एक लोकशाहीविषयी चाललेली दारुण प्रतारणा या कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण मतदानाचा जोगवा सगळेजण मागतात आणि जोगव्यामध्ये लोक काय काय टाकतात हे आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। कवितेचं शीर्षक आहे जोगवा। जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कोणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी, जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कोणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी। उन्मादी जंगलात जाती झोडपांचीच दाटी, उन्मादी जंगलात जाती झोडपांचीच दाटी, समावेश क्रांतीची आशा ठरते आहे खोटी, उन्मादी जंगलात जाती झोडपांचीच दाटी, समावेश क्रांतीची आशा ठरते आहे खोटी। जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी। जातीची परडी पाहून होते पावडवृष्टी, कारण लोक जाती जातीवरती आणि भरते मतपेटी, जातीची परडी पाहून होते पावडवृष्टी, कारण लोक जातीवरती आणि भरते मतपेटी। जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी। जाती जातींचा पोत जळता राहण्यासाठी, जाती जातींचा पोत जळता राहण्यासाठी, तयारच असते तेल आणि काडीपेटी, जाती जातींचा पोत जळता राहण्यासाठी, तयारच असते तेल आणि काडीपेटी। जोगत्यांनो कवडी माळस तुमच्या गळ्यासाठी, अरे एकदा तरी मागा लेकरांच्या खडोफळ्यासाठी। जाती जातींचा पोत जळता राहण्यासाठी, तयारच असते तेल आणि काडीपेटी। जोगत्यांनो कवडी माळस तुमच्या गळ्यासाठी, अरे एकदा तरी मागा लेकरांच्या खडोफळ्यासाठी। जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी, कुणीच मागत नाही माणुसकीच्या माती।

खुर्चीसाठी. जोगव्यासाठी मोकार होते आहे रेटारेटी. घातलाय गोंधळ तळी उचला या खुर्चीसाठी. जोगव्यासाठी मोकार होते आहे रेटारेटी. घातलाय गोंधळ तळी उचला या खुर्चीसाठी. नाचून गाती पाऊड पुढील पावडासाठी. नाचून गाती पाऊड पुढील पावडासाठी. तुमच्या हातावर कायम पोत पडली बरी असती सत्तेसाठी. जोगव्यासाठी मोकार होते आहे रेटारेटी. घातलाय गोंधळ तळी उचला या खुर्चीसाठी. नाचून जाती तुमच्या हातावर कायम पोत पडली बरी असते सत्तेसाठी. जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी. कुणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी. माजविली यादवी तुमच्यात झाली फाटाफोटी. माजविली यादवी तुमच्यात झाली फाटाफोटी. जात विचारली जाते आता तर शहीदांसाठी. माजविली यादवी तुमच्यात झाली फाटाफोटी. जात विचारली जाते आता तर शहीदांसाठी. अरे फावी एकीची आग ध्येयवादी पोतासाठी. अरे फावी एकीची आग ध्येयवादी पोतासाठी. त्यागी कवड्याची माळ सत्याच्या परडीसाठी. माजविली यादवी तुमच्यात झाली फाटाफुटी. जात विचारली जाते आता तर शहीदांसाठी. अरे फावी एकीची आग ध्येयवादी पोतासाठी. त्यागी कवड्यांची माळ सत्याच्या परडीसाठी. जो तो उठतो जोगवा मागतो जातीसाठी. कोणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी. कोणीच मागत नाही माणुसकीच्या मातीसाठी. एक शेतकऱ्यांविषयी रचना. शेतकऱ्यांचं दारुण दुःख वेदना. आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटात सापडलेला शेतकरी. त्याच्यावर वेदनांचं तुफान आहे. दररोज येणाऱ्या संकटांना तो सामना कसा देतो हे शब्दबद्ध केलेलं आहे. ते आपल्यापुढे ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे वेदनांचे तुफान. वेदनांचे तुफान आले असं वांचाही पाऊस नाही. वेदनांचे तुफान आले असं वांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. वेदनांचे तुफान आले असं वांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. आटल्या विहिरी बारवा कोरड्या घशाला थेंब नाही. आटल्या विहिरी बारवा कोरड्या घशाला थेंब नाही. करपून गेले पीक सारे आता फुटणारा कुंभ नाही. आटल्या विहिरी बारवा कोरड्या घशालाही थेंब नाही. करपून गेले पीक सारे आता फुटणारा कोंभ नाही. वेदनांचे तुफान आले असं वांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. जमीन जुमला गुरे वासरे गेली गहाण खताशिवाय उरले का काही. जमीन जुमला गुरे वासरे गेली गहाण खताशिवाय उरले का काही. पोकळ घोषणांची खैरात सारी वांझोटी त्यांची शाई. जमीन जुमला गुरे वासरे गेली गहाण खताशिवाय उरले का काही. पोकळ घोषणांची खैरात सारी वांझोटी त्यांची शाई. वेदनांचे तुफान आले असं वांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. जोड्यांची बेगमी हुजऱ्यांसाठी टीस काट्याची कुणब्यांच्या पायी. जोड्यांची बेगमी हुजऱ्यांसाठी टीस काट्यांची कुणब्यांच्या पायी. शोधता बाजार मोलासाठी कुणब्यांचाच बाजार मांडला जाई. जोड्यांची बेगमी हुजऱ्यांसाठी टीस काट्यांची कुणब्यांच्या पायी. शोधता बाजार मोलासाठी कुणब्यांचाच बाजार मांडला जाई. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. जरी पांघरले कष्ट सारे मनात सल खटकत राही. ऐत खाऊ मजेत असता पोशिंदा फासावरती लटकत राही. जरी पांघरले कष्ट सारे मनात सल खटकत राही. ऐत खाऊ मजेत असता पोशिंदा फासावरती लटकत राही. वेदनांचे तुफान आले आसवांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. तुमचे इथे कोणी नाही. पाश तोडण्या जाचाचे बांधावरून नुसती कोले कोई. पाश तोडण्या जाचाचे बांधावरून नुसती कोले कोई. योजनांचे सगळे मलिदे वरचे वरती वाटून खाई. पाश तोडण्या जाचाचे बांधावरून कोले कोई. योजनांचे सगळे मलिदे वरचे वरती वाटून खाई. वेदनांचे तुफान आले असं वांचाही पाऊस नाही. दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही. आता हातात घेऊन मशाल जुलमांचा अंधार टाकू जाळूनी. आता हातात घेऊन मशाल जुलमांचा अंधार टाकू जाळूनी. घेऊ बरारी जरा चोहीकडे या पारंपरिकतेच्या बेड्यातून. आता हातात घेऊन मशाल जुलमांचा अंधार टाकू जाळूनी. घेऊ भरारी जरा चोहीकडे या पारंपरिकतेच्या बेड्यातून. वेदनांचे तुफान आले असं

0: चाही पाऊस नाही, दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही, दुष्काळ सांगून जाई तुमचे इथे कोणी नाही।
1: श्रोते हो, आताच आपण केज येथील जनार्दन सोनवणे यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात आणि याबरोबरच आजचा अक्षरलेणी हा कार्यक्रम संपला। पुन्हा भेटू या पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात। तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते। नमस्कार।
2: अक्षरलेणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। निवेदन होतं अनिता देव यांचं।

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोत्यांनो नमस्कार. गाते रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते.

0: तलवारे पुन्हा आपल्या समोरात खेळू अंबरत मराठ्यांचं सळसळतं रक्त
1: तलवारे नाचते रे मी असं पेट तो राग जगा

श्रोत्याव, आज 6 जून मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन. श्रोत्याव, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 रोजी छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली. श्रोत्याव, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांनी छत्रपती हे पद धारण केले. राज्यकारभार सुरळीत चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजेंना सुद्धा सिंहासनावर बसवण्यात आलं. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून वेदशास्त्र संपन्न पुरोहित मंडळींना तसंच गणमान्य व्यक्ती, विदेशी व्यापारी, परराज्याचे प्रतिनिधी यांना सादर निमंत्रित करण्यात आलं होतं. राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांना 8 प्रमुख नद्यांच्या पाण्यानं अभिषेक घालण्यात आला. प्रमुख पुरोहित गागा भट्ट यांनी मंत्रोच्चाराच्या गजरात शिवरायांच्या मस्तकावर मोत्यांची झालर आणि राजमुकुट चढवला. श्रोत्याव, राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी संत, महंत आणि गोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला आणि शिवराई तसंच होन ही स्वतंत्र नाणी चलनात आणली. श्रोत्याव, या सोहळ्यामुळे स्वराज्याला अधिकृतपणे स्वतंत्र राज्याची मान्यता मिळाली. श्रोत्याव, हा सोहळा आजही केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक प्रमुख घटना मानली जाते. असो, श्रोत्याव, परकीय आक्रमणकांच्या गुलामगिरीतून स्वकीयांना मुक्त करणाऱ्या या जाणत्या राजास आज त्यांच्या राज्याभिषेक दिनी आमचा मानाचा मुजरा.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारी निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: piacere.
1: श्रोतापणे कथाहत कार्यक्रम गाते रहे मेरा दिल आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। श्रोताओ, आज 6 जून हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते पद्मश्री सुनील दत्त यांचा जन्मदिन। तिने मंडळी आज गाते रहे मेरा दिल या कार्यक्रमात अभिनेते सुनील दत्त यांच्यावर चित्रित गाणी

श्रोते हो, अभिनेते सुनील दत्त यांचा जन्म 6 जून 1929 रोजी ब्रिटिशकालीन पंजाब राज्यातील झेलम जिल्ह्यातील खर्डी या गावी झाला. त्यांचं खरं नाव बलराज दत्त. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी पितृछत्र हरवल्यानं त्यांचं बालपण अतिशय संघर्षमय गेलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले, परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं त्यांना मुंबई बेस्ट बसमध्ये कंडक्टरची नोकरी स्वीकारावी लागली.

श्रोते हो, अभिनेते सुनील दत्त यांनी चित्रपटात येण्यापूर्वी रेडिओ सिलॉनवर उद्घोषक म्हणून काम केलं। त्यावेळी दिग्दर्शक रमेश सैगल यांनी त्यांचा लिप्टन की महफिल हा कार्यक्रम ऐकला आणि सुनील दत्त यांचा आवाज आणि व्यक्तिमत्व पाहून त्यांना थेट चित्रपटासाठी ऑफर दिली। त्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेते बलराज सहाणे यांच्या नावाशी साधर्म्य असल्यानं गोंधळ टाळण्यासाठी रमेश सैगल यांनी बलराज दत्त यांचं नाव सुनील दत्त असं ठेवलं।

0: है दुख भरे दिन बीते रे भैया बीते रे भैया।
1: श्रोत्या आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। आज या कार्यक्रमात दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्यावर चित्रित काही गाणी।

वसुदेव रेल्वे प्लॅटफॉर्म हा सुनीलजींचा पहिला चित्रपट. पुढे त्यांनी एक ही रास्ता, मदर इंडिया, मेरा साया, वक्त, पडोसन, मुझे जीने दो, रेशमा और शेरा इत्यादी एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. 1995 मध्ये चित्रपट सृष्टीतील 5 दशकांच्या योगदानाबद्दल त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच 1968 मध्ये भारत सरकारनं त्यांना पद्मश्री हा पुरस्कार दिला. याशिवाय 2005 साली चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांना गौरविण्यात आलं.

सुधाव 1984 साली सुनील दत्त यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत 5 वेळा ते संसदेवर निवडून आले. 2004-05 या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये ते युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री होते. पत्नी नरगिस दत्त यांच्या कर्करोगाने झालेल्या मृत्यूनंतर त्यांनी कर्करोग रुग्णांसाठी नरगिस दत्त मेमोरियल फाउंडेशनची स्थापना केली.

श्रोतेहो, भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणजेच अभिनेते सुनील दत्त वैयक्तिक आयुष्यात आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावी संदेश देणारे अभिनेते म्हणजेच सुनील दत्त. श्रोतेहो, 25 मे 2005 साली सुनील दत्त आपल्यातून गेले, परंतु आजही त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते आपल्यातच आहेत असंच वाटतं.

0: श्रोते हो आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय आकाशवाणी बीड केंद्र 102.9 मेगाहर्ट्सवर 11:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत स्वरांजली या महिन्याचं गीत.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
2: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांद लोडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, नळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडे. विठुराया, तो पांडुरंग कन्वाळूए, दयाळूए. सावळ मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म. भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आता वर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळू विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळू विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोमकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार, निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभू निराशी, सादर करते गौरव शिंपी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: हॅलो
2: राजेशजी, मी पोलीस चौकीतून बोलतोय. तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा. एकटे तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
1: 10 लाख द्या, वाचाल. सर एवढे कुठे मिळणार? एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख
2: पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.

0: भीड केंद्र आहे. 12 वाजतात भगिनींसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

0: सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाजकार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 ला, त्यापूर्वी एक 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालंय, काय करायचं. जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला, मी एकतर शेती, समाजकार्य यासोबत माझं अविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिलं नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं, तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान

0: सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बुदनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे, पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतं. त्यानंतर जे लेक्चर घेतलं, लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ऍक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यात एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्रची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना की आधी हे सगळं शोधा, रिसायकलर आहेत का, शाळेत संपर्क करा, तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलर सोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून द्यावा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000 विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली की मला वाटायला लागलं की ठीक आहे मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं आपल्या पृथ्वीबद्दलचं ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले हे माझं ऑब्झर्वेशन आहे 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केलं. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परिषद त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आउट होते उत्तीर्ण त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 सागर मित्र अभियानात आलो आहे, तर आता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून पण ते लिमिटेड बघत होतो, पण सागर मित्र अभियानात आलो त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीम

0: मध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी एंड नाहीचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले, म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय. तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं, आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी, आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचं आहे, मोठं स्वप्न तर डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते, त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य, जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857 ते 1947, प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय, तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता, त्यातून दुसऱ्या स्वराज्याचं निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथपासून, तर महात्मा गांधीजींचं करके देखो जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून, मीठ उचलायला पुढे होते करके देखो, त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आता पण त्याच्या पलीकडे आहोत आपण, आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत. मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय, तर माझी पूर्ण पृथ्वीच आहे, मग यातनं काय काढायचं आहे. तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊंनी महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे, का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे, तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबाने मासूम है, जो बात नहीं कर सकते, तो उनके लिए कार्य करना है. तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स है माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते, तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसा आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते बालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे पर्यावरणाकडे बघतात 70% सागराकडे लक्षच देत नाही, आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे, तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो, जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तसं सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते, तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो, तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार, आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी, तर 70% पाण्यात जे जंगल आहे ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटस गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशक ते प्रसारित करत आहे, तसं आता वेळ आली आहे की जी 70%

0: फिनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे, तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून, तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो? जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे, तर फूड सायकल. तर या अन्न सकाळीच सर्वात बेसिक इलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळी अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरच असू द्या किंवा जमिनीवरच असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या तर त्या 66,000 नद्या आहेत. त्या 66,000 नद्यांवर जर आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिईंग्सने सागरावर पाठवलंय त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवरून गटारीत, गटारीतून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे. एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोहोचणार आहे. आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोहोचलेले आहे. तर ते पोहोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले. आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे. त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही. इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटस उदाहरण सांगता येईल की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी, किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल? तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं, त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर, आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय आणि मग मुलांमध्ये संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो. तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतनं सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळा त्यातली एक शाळा, तिथलंच एक छोटस उदाहरण देऊ इच्छितो की तिथं ज्या मीनाक्षी पाटील मॅडम आहेत, ज्या सागर मित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या उत्साहाने भाग घ्यायचा. पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होते की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू. त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली, म्हणजे बालक ते पालक. आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत. आणि अगदी रेग्युलर महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतो.
1: हो नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात. तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या. तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला माझ्या पूर्ण गावात करायचं आहे. तर जसं हळदी कुंकाला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते आणि

0: प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूजपेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं. आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं, जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबात जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि 2 वर्षात त्यांचं गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी.
1: तर
0: जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियानात तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना.
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं, जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, म्हणजे जसं बाकीच्यांच्या बंद होत्या, तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले, मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असं एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतला आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवादसाठी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, मग ते जीवन जगत असताना त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ऍडजस्ट करतात, म्हणून हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाई सारखं कठीण शिखर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड की त्यांना एक रेकॉर्ड करायचा होता म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले आणि असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या एवढं असल्यावर त्या आज उत्तम लेखिका आहेत. त्यांचं नाव सोनाली नवांगुळे, त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाले. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात त्यातनं इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत आणि महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन गेले.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170+ सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस,
1: मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं.
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला 2 संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं आणि त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय, शिकवलंय, आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोहोचतात, मग ती कुठली असो आमच्या या संवादसारथी ज्या महिला आहेत, तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम, कोणी खेळाडू आहेत, कोणी साहित्यिक आहेत, कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, कोणी उद्योजक आहेत, आणि तेही अपंगत्वावर मात करत, कारण 2 लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत, जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं आणि ते सहजतेने त्यांनी पेलं आहे. एक छोटस जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं, तसं स्विमिंगमध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं, तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्यांचेच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल, पण निश्चितच जे क्षेत्र निवडलंय त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलंय.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो.
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद सारथीचा की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत पण एकमेकांना, जसं मी उदाहरणं दिलं

0: की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे, तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं, आता आम्हीच पोहोचवतो असं नाही, आम्ही तर एक निमित्त आहोत, खूप लोक पोहोचवत आहे, पण आमचं हे सातत्य की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही, आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आतलं बाहेरचं बदलतंय तर सत्संग असणं गरजेचं आहे, आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो, आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचा जीवन प्रवास म्हणतात, आणि तो एक त्यांचा जीवनाचा सार आहे, जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला, तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद सारथीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम आहे.
1: वा, खूपच छान सर. खरंचच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल, आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना, त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची, उदाहरणार्थ RPWD Act, याची माहिती असणं किती आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद सारथी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या, की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात, तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील, तरी त्यांचा अभ्यास होईल, जे माहीत नाहीये तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD Act जो फक्त अपंगांसाठी, पण अपंगांमध्ये महिला पण असतात, सगळेच असतं, बालक पण असतात, तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
1: हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहे सर. आता सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, वनिता मंडळाच्या श्रोत्यांना, ज्या आपल्या भगिनी महिला आहेत, जे श्रोते आहेत, आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे, विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल, संवाद सारथी असेल, सागर मित्र बालक ते पालक कार्यक्रम आहे. आम्ही बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागर मित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
1: आणि पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे, आणि हे संस्कार पिढी ज्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
0: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आदत सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढी सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणार आहे, म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात. तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन, तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहे, तिची जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठे व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारत व्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची, आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील, कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल, आणि आपण हे संपवण्याची एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे, एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांति शांति।

0: मैत्री मैत्री मैत्री ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती ओम।
1: सर आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे। मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकटं किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्त्व आहे। विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष। आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपण सुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण सुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी। विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार।
0: धन्यवाद।
1: प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत। तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया। प्लास्टिक मुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया। तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची, ऐकूया छानसं गीत।

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर, सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा रूढी

0: संस्कृती, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतिरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेह ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
1: कोरकूचा एक काही लिपी नाही आहे.
0: मोजीलाल मावसकर.
1: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमचं कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जो मैं, पाणी पियो, डानो आहे.
0: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
1: बाळ झाल्यानंतर
0: मोजीलाल मावसकर
1: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपल्या कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाणे ते महिला मंडळच असते. पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा, पोस मेन ना पागून बरी मेन टाक जा. झोळीमध्ये लेकरा लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकरं सगळे म्हणतात सर. बोको के गोनका डोडू सागे जा, बोको बोको के गोनका डोडू सागे जा. बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते, शेतात जातो, काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये शांत राहा.
0: विवाह हा केवळ 2 व्यक्तींचाच नव्हे तर 2 कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती, त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
1: मुलगा मुलगी पाहिला जातो. समजा एखाद्या हापशीवर कुणा कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो, मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे, मला पसंद आहे म्हणून. मग आई वडील जात असतात, मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बाप पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनम पद्धत आहे. तिकडे गोनम ठरवतात, मुलाला द्यावं लागतं गोनम. म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनम म्हणून आहे, त्यांना रक्कम द्यावं लागते, मुलीला द्यावं लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते, सगळी त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं. छोटे मोठे ससं दागिने हिशोबाने त्याच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे. मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून. मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्य महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात, मुलीचं गावाला जातात. आणि तिथे मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्या ते उसळ आपलं आम्ही टुकू म्हणतात, टुकू पद्धत आहे. टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्या इकडे मराठी त्याला उसळ म्हणतात. उसळ मिरची वगैरे खातो की नाही साहेब, लाकडच असते आमच्याकडे मोठे. तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या ठिकाणचा जे गादली सुसून नृत्य आणि मुलाकडचा गादली सुसून नृत्य ते बायांचं असतात महिलांचा हो गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवला, तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 60 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे. तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पुन्हा पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवई म्हणून आहे. भवई पूजा आहे, त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक ना साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवताचा, त्या वेळेस शेतीची जी अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसं तसं केल्याने सर चांगला पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमचे. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्च मध्ये फागुन महिन्यात सध्या तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमचे तो पोळा. होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीला सर एक भीमला म्हणून आहे. पहिला दिवस त्याच्या पूर्व संध्याला भीमला गोमेज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भासे बांबू पासून ते आणते, लाकूड त्याचे आणतात ते, आणि जे काही वेस्टेज जे जळव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात, सगळे सामूहिक पूजा करतात. होळीच्या दिवशी पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात. आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणं ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येते. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणुकीसारखे निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात, होळी जवळ येतात, सगळे एकत्र होतात, गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात. खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात. रात्रभर दंड नृत्य असतात, त्याच्यात फागणा नृत्य असतात, त्याच्यात झमाटा असतात, चिवलोरी असतात, त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे सगळ्यांचं रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एकसारखं 7 कार्यक्रम असते आमचे.

0: काही नाही ते.
1: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. सबजे हे साजरा होळी का ये रंग बिरा रे सजन, होळी का रे रंग बिरा.
2: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
1: दोन पद्धत असते, एक तर दफनविधी, नाहीतर लाकूड आहे ना एकत्र जमा करतात गावातील. जर जडाचं असेल समजा दहन करण्याचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवटा हे केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसानंतर ते रवी आणि त्यामध्ये सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथे भजन वगैरे त्यांचे ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे एक शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोलीमध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्चा वगैरे केल्या जातात.
2: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो.

0: जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
1: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात, झुला सारख्या त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथे ते आणि खूप छान साजरा करतात श्रावण मध्ये.

0: बदलत गेला तशी संवादाची माध्यमेही विकसित होत गेलीत. माहिती, शिक्षण आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर.
1: घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही आहे, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेतीविषयक असतात, तिथे आरोग्याविषयी माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथं एक मोलाचे तिथं कार्य म्हणून एक आम्हाला त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे खूप छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
0: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतलीत. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहल ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: जी, तो सुना आपने कि कवि प्रदीप ने कितने दार्शनिक तरीके से ये बात कही है कि पिंजरे में बंद पक्षी और शरीर यानी दुनिया में फंसी मानव आत्मा की जो उन्होंने तुलना की है। आप देखिए कि वो कहते हैं कि जिस प्रकार पिंजरे में कैद पक्षी अपने पंखों के कटने और अपनी स्वतंत्रता यानी अपनी आज़ादी छिन जाने का दर्द किसी को नहीं बता सकता, ठीक उसी तरह मानव शरीर में कैद आत्मा सांसारिक बंधनों और दुखों के कारण मौन रहकर भीतर ही भीतर तड़पती रहती है। तभी तो उन्होंने कहा, पिंजरे के पंछी रे, तेरा दर्द न जाने कोई।
1: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे। या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत। परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे। सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजीत दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे। निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे। दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे। पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले। मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते। कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला। जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे। केशव नेगी असं त्याचं नाव आहे। याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे। जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले। पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला। पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते। अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे। काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ॲक्ट सादर केला। या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते। आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे। तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत। मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे। त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती। त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही। या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे। अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे। दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत।

0: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, ॲलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या, तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमौशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मौसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: और इसीलिए उसे मरुस्थल कहा जाता है. ऐसे में सहारा का रेगिस्तान, थार रेगिस्तान जैसे रेगिस्तानी इलाकों का नाम सुना है, किंतु मन का रेगिस्तान प्यासा हो यह तो संभव है. लेकिन एक तो रेगिस्तान वैसे ही सूखा, दूसरे सूखे में और सूखा. बात कुछ समझ में नहीं आई भाई. जहां सूखा होता है वहां भूख प्यास के लिए धरती ही नहीं, अभी तो हर जीव ही एक बूंद के लिए तरसते हैं. लेकिन अब भी ये तो कहावत प्रचलित है कि जहां कोई नहीं वहां रेड़ का ही पेड़ प्रधान हो जाया करता है. फिर भी क्या बात है, बहुत गहरे में चले गए आप तो. देखिए, हम जब हमारा मन रेगिस्तान हो जाता है यानी सूखा हो जाता है, तो हम मिठास को तरसते हैं. एक बूंद मिल जाए, प्यार की एक बूंद, पानी की एक बूंद जिसे हम कह सकते हैं, और वो बूंद हमें सुरीला सफर में मिल रही है ना. हम भले ही हमारा मन रेगिस्तान है, लेकिन आपकी प्यार की बूंद, या यूं कहें कि हमारी तरफ से जो आपको प्यार मिल रहा है, वो बूंद काफी नहीं है क्या हमारे जीने के लिए? सोचिएगा. एक श्रोता लिखते हैं कि देर लगी आने में तुमको, शुक्र है फिर भी आए तो. अरे आना तो था ही, आप कहें और हम ना आए, ऐसे तो हालात नहीं. मैं एक श्रोता लिखते हैं कि बहुत ही सुंदर पोस्ट है आपकी. और एक श्रोता लिखते हैं कि विशेष रूप से ये कहना है मुझे कि कल शाम को 5:30 बजे से रात 9:30 बजे तक आपने बहुत मस्त गीत सुनवाए. अच्छा, कल आप सुन रही थी. बहुत आभार और शुक्रिया आप सबकी अथक मेहनत को सलाम. बहुत शुक्रिया आपको भी कि आप भी तन मन धन लगाकर हमें सुनते हैं. वहीं एक श्रोता लिखते हैं कि आज छोटी सी इबारत और अच्छा अंदाज आपने दे दिया रे शब्द के गाने. अब ये सोचने में ज्यादा मेहनत ना करनी पड़े शायद, पर आप हैं तो हम लोग

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता. मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्ट पर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबर पर्यंत

0: नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्ट पर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा

0: महाराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दीपा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले.
1: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दीपा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. स्वाभिमान, योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँक्रोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक

0: अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या टी ट्वेंटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जून पर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: चैन नहीं घर में, मन मेरा धरती पर.

0: नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा स्वागत करतो तुमचं
0: आजच्या आपल्या युवावाणीच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात. मित्रांनो, कवी अरुण बोरसे यांची एक कविता आहे. त्यांनी अन्नाचा प्रवास थोडक्यात पण मार्मिकतेने वाचकांपर्यंत पोहोचवलाय. ते असं लिहितात,
1: महत्वाचा एक एक अन्नाचा घास, जेवणाच्या ताटाचा जाणून घ्या प्रवास.
0: शेतकरी शेतीची मशागत करतो, बियाणं खत मग घरामध्ये भरतो.
1: जेव्हा वरुण राजाची कृपादृष्टी होते, जमिनीत बीजारोपण तेव्हा केल्या जाते.
0: पीक उभे करायला कष्ट पडती किती, तेव्हा कुठे विविध धान्य बाजारात येती.
1: आता तुम्ही थोडेसे किचन मध्ये चला, तेथे किती मेहनत लागते हो त्याला.
0: यात माता भगिनींचे कष्ट आहेत खूप, त्यांच्यामुळेच पदार्थाला रुची आणि रूप.
1: जेवणाचा आहे आपल्या असा इतिहास, वाया नका घालव एक सुद्धा घास.
0: मित्रांनो, शेती, माती आणि पाऊस याच्याशी निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याचं घट्ट नातं आहे.
1: आणि या तिन्ही गोष्टी जर सजीवांच्या आयुष्यातून काढून टाकल्या तर सजीव सृष्टी शून्य आहे बघ.
0: केवळ शेतकरी नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असतेच. पण मात्र आपली गरज संपली की सगळं संपलं असं आपण करतो.
1: कवींनी कवितेत मांडल्याप्रमाणे अन्न वाया जाणं ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं बघ दर्शन.
0: आले लोक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जेवण अति प्रमाणात वाया घालवतात. काय असतं की सुरुवातीला भूक खूप असते आणि आधीच अशा बड्या कार्यक्रमात खायला पदार्थ असतात 50, असं वाटतं काय खाऊ आणि काय नाही.
1: हो, आणि या भावनेत लोक सर्व पदार्थ ताट भरून घेऊन घेतात. आणि जसं आपण जेवायला सुरुवात करतो तशी भूक शमते आणि जेवणाची इच्छा मंदावत जाते.
0: पण होतं काय, आपण फक्त लागलेल्या भुकेचा अंदाज घेतो आणि जेवणासाठी असलेल्या गर्दीच्या भीतीने ताटात सगळंच घ्यावं आणि मी सगळंच खावं असं ठरवतो आणि फसतो. त्यामुळे ताटात भरलेलं सगळं अन्न शेवटी वाया जातं.
1: प्रत्येकाला आपली भूक आणि खायची पातळी माहित असते बघ, पण वळत नाही ना. पण आता खरंच समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या एका ताटाच्या अन्नात बऱ्याच लोकांची मेहनत असते. अन्नासोबत तीही वाया जाते बघ.
0: म्हणून कवी अरुण बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे,
1: वाया नका घालवू एक सुद्धा खास.
0: करेक्ट.
1: मग दर्शन, आज काय विशेष आहे रे आपल्या कार्यक्रमात? म्हणजे कोण आहे आजचे मार्गदर्शक?
0: सांगतो. आज आपल्याला शेती क्षेत्रातील करिअर विषयी माहिती मिळणार
1: आहे,
0: ती आपण जाणून घेऊच. पण मलाच वाटतं की आता आपण एक छानसा ब्रेक घेतला पाहिजे.
1: हो, अगदी चालेल की.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच ऍग्रीकल्चर करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश भागवत सदार सर यांना आमंत्रित केलंय.
1: सर, आपल्याला आज कृषी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला तर जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे.
2: सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन. तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता 12वी सायन्स नंतर काय करायचं, म्हणजे कोणकोणत्या संधी आहेत, तर याबद्दल बऱ्याच दुविधा आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचार करतात ते म्हणजे मेडिकल फील्ड असते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड, पण सोबतच असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत आणि ते म्हणजे BSc ऍग्रीकल्चर. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स झाल्यानंतर BSc ऍग्रीकल्चर कडे मागील काही वर्षापासून ओढा आहे. त्याचं कारण आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या संधी अमर्याद आहेत आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, BSc ऍग्रीकल्चर म्हणजे नेमकं काय? तर बघा, BSc ऍग्रीकल्चर जर आपण एक विचार केला तर BSc ऍग्रीकल्चर हा 4 वर्षाचा एक पदवी अभ्यासक्रम आहे आणि या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शेती संबंधित वैज्ञानिक, तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित ज्ञान या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिला जातो. मग BSc ऍग्रीकल्चर जर आपण बघितलं तर BSc ऍग्रीकल्चर किंवा BSc, तर BSc ऍग्रीकल्चर ही एक ब्रँच आहे, त्याच्यासोबतच अजून ब्रँचेस आहेत. जर आपण बघितलं BSc हॉर्टिकल्चर आहे, BSc फॉरेस्ट्री आहे, ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग सुद्धा आहे, BSc ऍग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा एक ब्रँच आहे, फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रँच आहे आणि होम सायन्स. जवळपास 8 ते 9 ब्रँचेस ह्या BSc च्या आहेत. पण या 8 ते 9 ब्रँचेसमध्ये BSc ऍग्रीकल्चर ही मदर ब्रँच म्हणून याला गणले जाते. आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न की सर, आता आम्हाला जर BSc ऍग्रीकल्चरला जर ऍडमिशन्स घ्यायचं असेल तर पात्रता काय असली पाहिजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं होतं आणि ज्यांना 12वी सायन्समध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 12वी सायन्समध्ये मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत यांना मिनिमम 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. पण जसा आपण विचार करतो की मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड, त्याला जसा एक प्रोफेशनलचा दर्जा दिलेला आहे तसाच दर्जा BSc ऍग्रीकल्चरला ॲज ए प्रोफेशनल डिग्री म्हणून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला एंट्रान्स एक्झाम द्यावं लागतात. तर याच्यासाठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात? तर MHCET, ज्याच्यामध्ये तुम्ही PCB, PCM आणि PCMB हा ग्रुपमध्ये तुम्ही जी काही CET दिलेली आहे, महाराष्ट्र शासनाची MHCET झालेली आहे, ही दिलेली पाहिजेत. सोबत तुम्ही JEE किंवा NEET ही दिली असेल त्यावर सुद्धा तुम्ही या BSc ऍग्रीकल्चरसाठी किंवा अदर ज्या ह्या मी ब्रँच सांगितल्या याच्यासाठी तुम्ही पात्रता असता. आता जर BSc ऍग्रीकल्चर नंतर ज्या करिअरच्या वाट्या आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. तुम्हाला माहिती

की स्वर्गीय एम एस स्वामीनाथन ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे इफ ऍग्रीकल्चर गोज रॉंग नथिंग एल्स विल हॅव ए चान्स टू गो राईट. याचा अर्थ असा होतो की कृषी क्षेत्र चुकीच्या दिशेने जर गेलं तर देशातील इतर कोणतेही क्षेत्र योग्यरित्या प्रगती करू शकणार नाही. म्हणजे आपण जर एक विचार केला जर आज आपण बघत आहे वेगवेगळे सेक्टर्स आहेत सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्रीयल सेक्टर्स पण तुम्ही जर एक विचार केला आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सिच्युएशन्स बघितली एकमेव ऍग्रीकल्चर सेक्टर्स होतं की जे चालू होतं आणि हे एकमेव सेक्टर आहे जे कधीही बंद होणार नाही आणि या जर सेक्टरवर विपरीत परिणाम झाला तर ऑटोमॅटिकली बाकीच्या सेक्टरवर सुद्धा याचे परिणाम होतील. त्याच्यामुळे ऍग्रीकल्चर हे अमर्यादित क्षेत्र आहे आणि याला अमर्यादित अशा संधी आहेत. जर आता तुम्ही 4 वर्षाच्या नंतर बीएससी ऍग्रीकल्चर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत तर बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की या 4 वर्षामध्ये आपण जे काही नॉलेज घेतलेलं आहे जे वैज्ञानिक नॉलेज म्हणतो आपण तांत्रिक नॉलेज जे काही घेतलेलं आहे तर या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला शेतीकडं एक चांगला उद्योग म्हणून बघता येणार आहे. आतापर्यंत आपण बघितले की शेतीकडे उदरनिर्वाहासाठी आपण बघितलं पण मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि त्याच पद्धतीने शेती करत आहे. तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आहेत जे स्वतः बीएससी ऍग्रीकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत आहे. त्याच्यानंतर आमचा एक रोशन महाजन आहे त्याची एक नर्सरी आहे तो चांगल्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप केलेली आहे चांगल्या पद्धतीने तो नर्सरी मॅनेजमेंट करत आहे. सोबतच असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आज 1 एकर भरामध्ये 2 एकरमध्ये 3 एकरमध्ये चांगले 10-10, 15-15 लाखाचे टर्न ओव्हर करत आहेत ते सुद्धा एका सीझन्समध्ये. म्हणजे हे जे काही नॉलेज आहे हे नॉलेज तांत्रिक नॉलेज घेऊन जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला याच्यातून जो काही आपला नफा असेल हा भरपूर प्रमाणात भेटेल. पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचा असेल तर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी 3 कॅटेगरी करील. एक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, दुसरा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आणि तिसरा म्हणजे बँकिंग सेक्टर. आता मी तुम्हाला जे काही जॉब सांगणार आहे हे फक्त आणि फक्त कृषीवाल्यांसाठीच आहेत. म्हणजे ज्यांनी बीएससी ऍग्रीकल्चर किंवा अलाइड सायन्समध्ये पदवी घेतली आहे हे फक्त त्यांच्यासाठी आहेत आणि बाकी जॉब तर आहेतच. एनी पदवीधर याच्यावर जे काही जॉब आहे त्याच्यासाठी तर संधी आहेतच पण ह्या ज्या काही संधी आहेत ह्या फक्त ऍग्रीकल्चर आणि रिलेटेड ब्रँचेसवाल्यांनाच येतं. त्याच्यामध्ये महत्वाचं जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर ऍग्री एमपीएससी ज्याच्यात तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी ह्या महत्वाचे पद असतात. तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला ऍग्री एमपीएससी करता येते. त्याच्यानंतर फॉरेस्ट एमपीएससी सुद्धा एक पर्याय आहे. याच्यामध्ये फॉरेस्ट एमपीएससी तुम्ही एसीएफ असू शकता, क्लास 1 ऑफिसर. त्याच्यानंतर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा होता येते. फूड सेफ्टी ऑफिसर याला सुद्धा ऍग्रीकल्चरवाले इलिजिएबल आहेत. त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी असल, सहाय्यक कृषी अधिकारी असल, कृषी विद्यापीठामध्ये ज्या भरत्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये आपण अजून जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असते महाबीज, याच्या सुद्धा कृषी पदवीधरांना संधी असतात. वखार महामंडळ आहे, रेशीम संचालनालय आहे, पुन्हा झडपीचा जो काही ग्राम विकास विभाग आहे त्याच्यात विस्तार कृषी अधिकारी हे सुद्धा पद त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल ज्या काही इथं एमपीएससी वगैरे ह्या सुद्धा देत येतात. सोबतच तुम्हाला नगर परिषद महानगरपालिका याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती नसते याच्यामध्ये सुद्धा सहाय्यक उद्यान सहाय्यक झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, उद्यान निरीक्षक झालं, उद्यान अधीक्षक झालं हे पद असतात. या पदासाठी सुद्धा कृषी पदवीधर हा पात्र असतो. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये जे गार्डन असतात हे सगळं गार्डन्स वगैरे असतात हे त्यांच्या अंडरमध्ये असतात. तर ह्या सगळ्या आपल्या कृषीमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संधी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन क्वारंटाईन ऑफिसर्स असतो. त्याच्यानंतर आपेडा झालं, नाबार्ड झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍग्रीकल्चरला एक टेक्निकल ऑफिसर्स म्हणून याच्यात संधी असते. तुम्ही युपीएससीचं जर तुम्ही तयारी करणार असाल, प्रशासनात जायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपलं जनरल युपीएससी मध्ये सुद्धा
आपल्याला ॲग्रिकल्चर ऑप्शनल असतात, बॉटनी ऑप्शनल असतात, जे सब्जेक्ट आपण ऑलरेडी 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये केलेले असतात. त्याच्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग असेल, फूड सेफ्टी ऑफिसर्स

असतील, त्याच्यानंतर FCI असेल, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉब्स आहेत. त्याच्यानंतर जर बँकिंग सेक्टरचा जर विचार केला आपण, तर बँकिंग सेक्टरमध्ये एक पद राहते ते म्हणजे AFO, ज्याला ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात. तर या पदासाठी जे इलिजिबल असतात तर ते फक्त ऍग्रिकल्चर आणि अलाइड ज्या ब्रँचेस सांगितले आहेत तेच फक्त इथे इलिजिबल असतात. त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी कमी असते आणि एक ऑफिसर लेवलचा जॉब तुम्हाला तिथं भेटू शकतो. त्याच्यानंतर RRBSO, आता RRB मध्ये जो स्पेशलिस्ट ऑफिसर असतो तो सुद्धा BSc ऍग्रिकल्चर वाला असतो. त्याच्यानंतर SBI ज्युनियर असिस्टंटचे पद निघतात ऍग्रिकल्चर वाल्यांसाठी, ते सुद्धा असतात. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये सुद्धा जायचं असेल तर ह्या फक्त BSc ऍग्रिकल्चर वाल्यांसाठीच्या संधी आहेत. आणि जर त्याच्यानंतर जो दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा जे काही कृषीसाठी जे काही इनपुट्स लागतात, आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर कंपन्या झालं, सीड कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला वाव असतो. त्याच्यानंतर पेस्टिसाईड कंपन्या झालं, इरिगेशन कंपन्या झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, याच्यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांना भरपूर संधी येतात. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल ऑफिसर असतात, मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, फील्ड ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, क्रॉप ऍडवायझर्स, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. याच्यामध्ये MSc PhD झालेले, BSc झालेले आज चांगले जॉब त्यांना त्याच्यामध्ये भेटत आहेत. आता तिसरा जर आपण एक विचार केला तर ज्यांना रिसर्च ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, BSc ऍग्रिकल्चर केल्यानंतर आम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा आम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, बरेचसे असतात की ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे बदलता हवामान आहे आणि या बदलता हवामानात जे काही पिकाचे वाहनं असतील याच्यामध्ये संशोधन करणं ही काळाची गरज आहे, तसं संशोधन सुद्धा होत आहे. मग असं सायंटिस्ट जर तुम्हाला ऍग्रिकल्चरमध्ये जर बनायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत. यामध्ये तुम्हाला MSc ऍग्रिकल्चर नेट वगैरे असाल, PhD करावं लागेल. PhD नंतर तुम्हाला ऍग्रिकल्चर सायंटिस्ट होण्यासाठी एक सेंट्रल लेवलला एक्झाम असते जे ASRB नावाचं बोर्ड असते, ज्याला ऍग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात. या बोर्ड मार्फत काय केलं जातं की ऍग्रिकल्चर सायंटिस्टची एक्झाम घेण्यात येते, ज्याला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा MSc, म्हणजे MSc केल्यानंतर तुम्हाला देता येते, किंवा तुम्ही PhD असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते. आणि या एक्झामच्या मार्फत तुम्ही ऍग्रिकल्चर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकता. आता सोबत BSc ऍग्रिकल्चर केल्यानंतर जर हायर ग्रॅज्युएशन काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल याच्यामध्ये, तर त्या सुद्धा अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. म्हणजे BSc ऍग्रिकल्चर आपण 4 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला MSc असते, तर ही MSc तुम्ही डिफरंट सब्जेक्ट मध्ये करू शकता. ओके, आणि MSc 2 वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्हाला हायर ग्रॅज्युएशन साठी PhD ही 3 वर्षाची असते. BSc नंतर तुम्ही MSc करू शकता, PhD करू शकता, किंवा मग तुम्हाला BSc नंतर MBA ऍग्रिकल्चर मध्ये करू शकता, किंवा MBA तुम्ही मार्केटिंग मध्ये करू शकता, MBA तुम्ही HR मध्ये करू शकता, किंवा तुम्हाला जर बाहेर देशामध्ये जर ऍग्रिकल्चर मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ऍग्रिकल्चरला PhD साठी MSc साठी तशा संधी आहेत आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे एक चांगलं क्षेत्र आहे. संशोधनामध्ये जर तुम्ही गेले तर क्रॉप इम्प्रुव्हमेंट झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर हे झालंय, किंवा न्यू इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स व्हेरायट्या तुम्हाला डेव्हलप करायच्या, बायो फोर्टिफाईड व्हेरायट्या डेव्हलप करायच्या, तर संशोधनासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा अफाट संधी आहेत. त्याच्यानंतर जर टीचिंग, आता काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना टीचिंग साठी करिअर करायचे, तर टीचिंग साठी करिअर करण्यासाठी तुम्हाला MSc ऍग्रिकल्चर नंतर नेट ज्यावेळेस तुम्ही केलेली असता त्यावेळेस तुम्ही इलिजिबल असता, त्याच्यानंतर तुम्ही PhD केलेली असेल त्याही वेळेस तुम्ही इलिजिबल असता. याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ऍग्रिकल्चरचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत, अलग लक्षात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर तिथं तुम्ही ऍज अ प्रोफेसर, ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुरुवातीला तुम्ही टीचिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ऍग्रिकल्चर ट्रेनर म्हणून सुद्धा वाव आहे. आणि भविष्यामध्ये आता आपण बघितलंय की न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऍग्रिकल्चर हा विषय प्रायमरीपासून 12th पर्यंत कंपल्सरी करण्याच्या सूचना आहेत. तो आता जर सब्जेक्ट त्याच्यात अंतर्भूत झाला, काही प्रमाणात झालेला आहे, जर हा सब्जेक्ट त्याच्यात जर अंतर्भूत झाला तर त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता येईल. आता हे तर आपण बघितलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही कृषी पदवीधर असे आहेत की ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर याच्यामध्ये

अफाट संधी आहेत. कारण कृषी आणि अलाइड हे असं सेक्टर आहे, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत. आता हे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे तर याच्यामध्ये आपण BSc ज्यावेळेस तुमचं फायनल इयर असते त्यावेळेस तुम्हाला व्यावसायिक जे कोर्स येतं तर याच्याबद्दल काय केलं जाते, तुम्हाला नॉलेज दिल्या जातात. तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं. आता एंटरप्रेन्युअरशिप मध्ये जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही सीड प्रोडक्शन, जसं की आता बरेचसे FPO येत म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या येतात, तर ज्या सीड प्रोडक्शन करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनाना मध्ये झालं, पोमेग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉप मध्ये आता टिश्यू कल्चर आलेलं आहे. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे की बा जिथं जमीन नसतानी केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा तुम्ही एक प्लान तयार करू शकता. याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत. कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहिती आहे बरंच ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील, याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे. तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं. यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा एक आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी आहेत, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण हे करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर ऍग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला तर आज जर आपण ऍग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे. आणि हे ऍग्रीटेक किंवा या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत तशा ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज ऍग्रीकल्चर टेक्निकल व व्यावसायिक आणि स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत 4 वर्षामध्ये, तर याच नॉलेजचा फायदा आपण जसं की नर्सरी असेल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्याची नर्सरी, ही एक उभी करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बायो फर्टिलायझर प्रोडक्शन्स, बायो इन्सेक्टिसाइड प्रोडक्शन, बायो पेस्टिसाइड प्रोडक्शन्स, हे जे काही आहेत तर हे तुम्हाला 4th वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं ऍग्री बिझनेसच्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे. किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन्स असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो. पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जे असतात याचं तुम्ही लावून, हे पॉली हाऊस मध्ये शेड नेट मध्ये लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रोडक्शन्स असेल याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात, मशरूम प्रोडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे तयार करणं. आज बरेचसे कृषी पदवीधर व्हर्मी कंपोस्टचे व्यवसाय करत आहेत. बी कीपिंग असेल, मधमाशी पालन, याचे सुद्धा ट्रेनिंग भेटल्या जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, ऍग्रीकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले. आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही ऍग्री बिझनेस सांगितले तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रेईंग साठी जर बघितलं तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज ऍग्रीकल्चर मध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा AI जे आहे, जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकल मध्ये आलं, इंजिनिअरिंग मध्ये आलं, तसं त्यांनी ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि ऍग्रीकल्चर मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारी 10 वर्षामध्ये, अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील ही AI बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण याला, काटकोर शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर AI इन ऍग्रीकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन्स वगैरे असते तर हे AI च्या माध्यमातून भेटल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटल. तुम्हाला खत किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन्स काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळे तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये AI चा जो काही आता प्रवेश झालाय यांना ऍग्रीकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत

ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत. तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो आणि याचे प्रशिक्षण असतात. जसं की तुम्हाला अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे तिथून तुम्हाला किंवा काही एनजीओ आहे तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. तर ही डिमांड आपल्याला ओळखायची. युरोपियन कंट्रीज

तर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे, तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघा, कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार नाही. करिअर इन ऍग्रिकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी, त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आज इथे थांबतो.

0: सोशल मीडिया हैंडल्स वर आम्हाला फॉलो करा, कमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित. 6:00 आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आणि पर्यावरण याविषयी जयश्री बोरकुटे यांचं भाषण ऐकलं आणि याबरोबरच आजचा संस्कृतवाणीचा भाग इथे संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते अतुल साखरकर यांच्यासह मी सारिका आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: संस्कृतवाणी कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच

शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र

आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एकसमान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती.
खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध

करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभाय हेल्थ आयडीमुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
0: श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे. म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबर

0: वर सर्व आर्थिक व्यवहार आपण युपीआयच्या माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर क्यू आर कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या क्यू आर कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा, तर टॉवर असतात, वायरी असतात, काही काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक युपीआयचं म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत, ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून दोन आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली आहे जी अभिमानास्पद आहे.
1: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
0: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. जे फॉर जनधन, ए फॉर आधार कार्ड आणि एम फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं, मोबाईल हा 10 आकडी एक नंबर, आधार हा 12 आकडी एक नंबर, ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणितं करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकारनी जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँकमध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
1: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला, त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
2: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने, तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एका धक्क्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे, सिंगापूर, दुबईचे असे पण काही सॅटेलाइट सॅटेलाइट होते. चांद्रयान टू ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान तीन ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळं जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलिट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास

0: करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नाविकी आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत कॉन्स्टेलेशन, आपली स्वतःची जीपीएस सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत, आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेला आहे, त्यामुळे नासा इस्रो एसएआर म्हणजे निसार आपण पाठवली. ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती. आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे एक्झियम 4 मोहीम, जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्ला पाठवलं. आय मीन त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
0: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच, आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय. आपण स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे, ही ह्युमन स्पेस फ्लाइट म्हणजे मानवी मोहीम असेल. आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजींनी ही घोषणा केली होती. आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेच डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली. आणि इंडिजिनस हे सगळं असेल, त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. DRDO, इस्रो आणि HAL ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी, कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं. आणि भारताचं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबरमध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुपमध्ये. आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे, म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी. आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्यासोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
1: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत, याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं.
0: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप्स भारतात आहेत, परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या आता या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप्स, आता त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून, तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड त्यासाठी एक DRDOची एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट तसे स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि IIT मुंबई, चेन्नई, IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःचे कंपनी सुरू करायला लागलेले आहेत. आणि त्यांना हे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण

न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

श्रोतेहो, एफ एम बँडच्या 102.9 MHz-वर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत कृषी व कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो राम राम। शेतकरी बंधूंनो, आज आहे भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948, वार आहे शनिवार, अर्थात 6 जून 2026। सर्व शेतकरी बांधवांचं किसान वाणी या कार्यक्रमात मी निवेदक सचिन जगताप अतिशय मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात जैविक खते शाश्वत शेतीकडे वाटचाल याविषयी महादेव उत्तमराव ठोंबरे यांची सचिन जगताप यांनी घेतलेली मुलाखत। श्रोतो नमस्कार। खरं तर आपल्या शेतीमध्ये आपण सातत्याने रासायनिक खतांचा वापर करताना पाहतो, त्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत। मग शासनाच्या माध्यमातून या रासायनिक खतामध्ये बदल करून त्याला पर्यायी खत कुठले उपलब्ध होतील का, याच्यासाठी नेहमी कॅम्पेनिंग शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात असते आणि त्याला उत्तम पर्याय जैविक खते जैवखते या निमित्तानं आपण पाहतो। आणि आज याच विषयी अर्थात जैवखते शाश्वत शेतीकडे वाटचाल याविषयीची सविस्तर माहिती आपण या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणार आहोत। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपण बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे सन्माननीय डॉक्टर महादेव उत्तमरावजी ठोंबरे, जे की उंद्री तालुका केज जिल्हा बीड येथून येतात आणि आपण त्यांच्याकडनं या संपूर्ण विषयाची सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर या कार्यक्रमाला सुरुवात करूया। महादेवजी नमस्कार।
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो।
0: महादेवजी, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, शेतीची आपल्या जे महाराष्ट्रातली किंवा बीड जिल्ह्यातली जी सध्याची किंवा सद्यस्थितीमध्ये जी आपली परिस्थिती आहे, ती परिस्थिती पाहता जैव खताची काय गरज आहे याबद्दल थोडं आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही निश्चित सांगितलं पाहिजे।
1: शेतकरी बांधवांनो, शेती हा आपल्या देशाचा कणा आहे। आपल्या घरात जे अन्न येतं, ग्रामीण भागात लाखो लोकांना जो रोजगार मिळतो आणि देशाची अर्थव्यवस्था ज्या पायावर उभी आहे तो पाया म्हणजे शेती। शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, उन्हात पावसात थंडीत उभा राहून पीक पिकवतो, पण आज शेतीसमोर काही गंभीर प्रश्न उभा राहिले आहेत। जसे की सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मातीचं आरोग्य। सतत आणि जास्त प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्यामुळे मातीचा जिवंतपणा कमी होत चालला आहे। जमीन घट्ट होते, पाणी नीट मुरत नाही आणि मुळांना हवा मिळेनाशी होते। दुसरा मोठा प्रश्न आहे वाढता उत्पादन खर्च। खते, कीटकनाशके, फवारण्या, मजुरी खर्च वाढत चालला आहे, पण उत्पादन तेवढ्या प्रमाणात वाढताना दिसत नाही। म्हणून आज शेतकरी मनात विचार करतो, उत्पादन वाढवायचं कसं, खर्च कमी करायचा कसा,

0: जमीन पुढच्या पिढीसाठी कशी टिकवायची, या सर्व प्रश्नांचं एक महत्त्वाचं उत्तर आहे, ते म्हणजे जैवखते. जैवखते म्हणजे मातीला पुन्हा जिवंत करणारा उपाय, शेतीला दीर्घकाळ टिकवणारी ताकद. आजच्या या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत जैवखते म्हणजे नेमकं काय आहे, ती मातीमध्ये कामे कशी करतात आणि शाश्वत शेतीसाठी जैवखते का अत्यंत गरजेची आहेत.
1: बरं सर, आता तुम्ही बोलत असताना उल्लेख केला सध्याची जी आपली स्थिती आहे, मातीचं आरोग्य आपण खऱ्या अर्थाने टिकवलं पाहिजे, आणि यामध्ये तुम्ही महत्त्वाचा उल्लेख केला की नेमकं जैविक किंवा जैवखते म्हणजे काय. तर मी तुम्हाला तोच प्रश्न विचारतो, आम्हाला तेच सांगा की तुम्ही नेमकं जैवखते म्हणजे काय याबद्दल थोडं आम्हाला सविस्तर असं माहिती सांगा किंवा समजून सांगावी.
0: शेतकरी बांधवांनो, जैवखते म्हणजे काय हे जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार केलेली नैसर्गिक खते म्हणजे जैवखते. हे सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण ते आपल्या जमिनीत राहून शेतकऱ्यांसाठी फार मोठं काम करत असतात. जसं आपल्या शरीराला अन्न लागतं, तसं शेतीलाही जिवंत राहण्यासाठी सूक्ष्मजीवांची गरज असते. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे सूक्ष्मजीव नेमकं काय काम करतात. तर पहिलं काम आहे, हवेतला नायट्रोजन जमिनीत साठवून ठेवतात.
1: बरं,
0: आपण जाणतो की नायट्रोजन पिकांसाठी खूप महत्वाचं अन्नद्रव्य आहे, पण हवेत असलेला नायट्रोजन पिकांना थेट मिळत नाही. हे सूक्ष्मजीव तो नायट्रोजन पकडून जमिनीत पिकांसाठी उपयुक्त बनवत. दुसरा फायदा असा आहे की जमिनीत अडकलेली अन्नद्रव्ये मोकळी करतात. उदाहरणार्थ फॉस्फरस, पोटॅश यासारखी अन्नद्रव्ये जमिनीत असतात, पण ती पिकांना सहजपणे मिळत नाहीत. जैवखतातील सूक्ष्मजीव अन्नद्रव्ये विरघळवून पिकांना उपलब्ध करून देतात. तिसरं काम आहे, मुळांची वाढ सुधारतात. मुळं जितकं मजबूत तितकंच पीक मजबूत. हे सूक्ष्मजीव मुळांची पकड, मुळांची लांबी आणि मुळांचं जाळं वाढवतात.
1: त्यानंतर जी प्रमुख जैवखते आहेत तर ती कोणती, त्याबद्दल थोडं आम्हाला समजून सांगा.
0: शेतकरी बंधूंनो, आता आपण थोडक्यात प्रमुख जैवखतं कोणती आहेत ते पाहूया. एक आहे रायझोबियम. हे जैवखत विशेष कडधान्य पिकांसाठी वापरलं जातं. म्हणजे ज्या पिकांच्या मुळांवर गाठी आहेत त्या पिकांसाठी हे खूप फायदेशीर ठरतं. तूर, हरभरा, सोयाबीन, मूग, उडीद अशा पिकांमध्ये हवेतला नायट्रोजन जमिनीत साठवतं. दुसरं आहे जैविक खत ॲझॉटोबॅक्टर. हे जैविक खत गहू, भात, ऊस, ज्वारी, बाजरीसाठी उपयुक्त आहे. हे मातीमध्ये राहून पिकांना नायट्रोजन पुरवतं आणि वाढ चांगली ठेवतं. तिसरं जैविक खत आहे फॉस्फरस विरघळवणारे जीवाणू, त्याला आपण PSB म्हणून ओळखतो.
1: हो बिलकुल.
0: जमिनीतील असलेला पण अडकलेला फॉस्फरस हे सूक्ष्मजीव पिकांना मिळवून देतात. चौथं आहे मायकोरायझा फंगी. ही एक बुरशी आहे. हे जैव खत मुळांशी मैत्री करून राहतं, मुळांची पकड वाढवतं आणि पाणी व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढवतं. एक सोपं उदाहरण घ्या. समजा जमिनीत पाणी कमी आहे, जर मुळाभोवती मायकोरायझा फंगी असेल तर त्या मुळ्यापेक्षा जास्त दूरवरून पाणी आणि अन्नद्रव्ये हे शोषून घेतात. म्हणजे काय, पिकांना 20-30% जास्त पाणी आणि पोषण मिळतं. दुष्काळी परिस्थितीत ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी फार मोठा फायदा ठरते. शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा, मातीमध्ये जितकी जीवसृष्टी तितकीच शेती मजबूत. जैवखत म्हणजे खर्च नाही तर ती शेतीत केलेली गुंतवणूक आहे.
1: बरं, निश्चित निश्चित. सर, यानंतर महत्वाचा मुद्दा येतो, तर ते जे जैवखतं आहेत आपण जे आत्ता सांगितले, तर ते काम कसे करतात, त्याचं मेकॅनिझम काय, त्याबद्दल थोडं आम्हाला समजून सांगा.
0: शेतकरी बंधूंनो, एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट समजून घ्या. जैवखते ही रासायनिक खतासारखी ताबडतोब परिणाम दाखवत नाहीत. रासायनिक खत दिलं की पीक लगेच हिरवं दिसतं,
1: हो,
0: पण तो परिणाम वरवरचा असतो. जैवखते मात्र हळूहळू पण खूप खोलवर काम करतात. ती थेट पिकावर नाही तर मातीच्या आत काम करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मातीच्या आत काय बदल होतात नक्की, ते आपण एकदा समजून घेऊ. ते पहिलं काम करतात, माती सच्छिद्र करतात. म्हणजे काय, जैवखतातील सूक्ष्मजीव मातीतील कणांमधील घट्टपणा कमी करतात, त्यामुळे माती भुसभुशीत होते, कडक होत नाहीत. दुसरं त्यांचं काम असं आहे की मुळांना श्वास घ्यायला मदत करतात. भुसभुशीत मातीमध्ये मुळांना हवा आणि पाणी दोन्ही मिळतं, मुळं खोलवर जातात आणि पिकाची पकड मजबूत होते. त्यांचं तिसरं काम आहे, जमिनीत ओलावा टिकवतात. जैवखते मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतात. पाऊस कमी झाला किंवा पाणी उशिरा मिळालं तरी माती लवकर कोरडी पडत नाही,

0: याचा पिकांवर काय परिणाम होतो? निश्चित जेव्हा माती भुसभुशीत असते, मुळं मजबूत असतात आणि ओलावा टिकून राहतो तेव्हा पीक तणाव सहन करू शकतं. उष्ण असो, पाणी कमी असो किंवा हवामानात अचानक बदल झाला तरी पीक लवकर कोमजत नाही. दुष्काळी परिस्थितीत ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची आहे. एक साधं उदाहरण, समजा दोन शेत जमिनी आहेत. एका जमिनीत फक्त रासायनिक खतांचा वापर आहे, दुसऱ्या जमिनीत रासायनिक खतांसोबत जैव खतेही वापरली आहेत. थोडा पाऊस कमी झाला तर पहिली जमीन पटकन कोरडी पडते, पीक तानात जातं. पण दुसऱ्या जमिनीत ओलावा टिकतो, मुळं मजबूत असल्यामुळे पीक जास्त काळ तग धरतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे जैव खते म्हणजे औषध नाही तर मातीसाठी दीर्घकालीन उपचार आहे. आज माती जपली तर उद्या शेती आपोआप वाचेल.
1: निश्चित सर. यानंतर जैव खताचे जे फायदे आहेत तर त्याबद्दल थोडा मला समजून सांगा.
0: शेतकरी बंधूंनो, आता आपण सर्वात महत्वाचा फायदा पाहूया. सर्वात महत्वाचा फायदा आहे उत्पादन खर्च कमी होतो. जैव खते वापरल्यामुळे रासायनिक खतांची गरज साधारणपणे 25-30% कमी होते. म्हणजे काय? खतांवर होणारा खर्च कमी आणि शेतीचा निव्वळ नफा वाढतो. आजच्या परिस्थितीत खर्च कमी करणे म्हणजे शेती वाचवणं आहे. दुसरा फायदा आहे जैव खतींचा, मातीचं आरोग्य सुधारतं. मातीचं आरोग्य सुधारतं म्हणजे नेमकं काय होतं? तर जैव खते वापरल्यामुळे मातीत सेंद्रिय कार्बनचं प्रमाण वाढतं. सेंद्रिय कार्बन म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. यामुळे माती भुसभुशीत राहते, कडक होत नाही, माती पाणी जास्त वेळ धरून ठेवते, पावसाचं पाणी वाया जात नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढील पिकासाठी जमीन आपोआपच तयार राहते, म्हणजे जमीन थकलेली वाटत नाही. तिसरं, पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते. जैव खतांमुळे मुळं मजबूत होतात. मूळ मजबूत असतील तर पीक आपोआपच मजबूत राहतं. काही जैव खते रोगांना रोगजंतूंना दडपतात, म्हणून रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. याचा अर्थ औषधावरील खर्चही हळूहळू कमी होतो. पुढचा फायदा पाहायचा झाला तर दीर्घकालीन उत्पादन स्थिरता, हा दीर्घकालीन फायदा आहे. सतत जैव खते वापरल्यास जमीन थकत नाही आणि उत्पादन दरवर्षी एकसारखं टिकून राहतं. म्हणजे कधी उत्पादन जास्त, कधी फार कमी, असा जो चढ उतार आहे तो कमी होतो. पुढील फायदा पाहायला गेला तर जैव खते ही पर्यावरण पूरक शेती आहे. रासायनिक खताचा अतिरेक कमी झाल्यामुळे पाणी प्रदूषण कमी होतं. नद्या, विहिरी, बोरवेलचं पाणी स्वच्छ राहतं आणि पर्यावरण सुरक्षित राहतं. याचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर संपूर्ण समाजाला आहे. एक ठळक उदाहरण, फक्त रासायनिक खत वापरल्यास जमीन काही वर्षात थकते. उत्पादन सुरुवातीला वाढतं पण नंतर घटत जातं. पण जो शेतकरी रासायनिक खत अधिक जैव खतांचा समतोल वापर करतात त्यांची जमीन जिवंत राहते, सुपीक राहते आणि उत्पादनक्षम राहते.
1: बरं. सर, यानंतर जैव खते ज्या वापरण्याच्या पद्धती आहेत तर त्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्व शेतकरी बांधवांना आपण सांगितल्या पाहिजेत, तर त्याबद्दल थोडं समजून सांगा.
0: शेतकरी बंधूंना, आता आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया. जैव खत वापरणं अजिबात कठीण नाही. योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा फायदा नक्कीच मिळतो. जसे की वेगवेगळ्या जैव खताच्या पद्धती आहेत, त्यापैकी एक बीज प्रक्रिया करणे. लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करायची. म्हणजे काय? लागवडीपूर्वी बियाणावर योग्य प्रमाणात जैव खत लावायचे. यामुळे बियाणं उगवताना मुळांजवळ सूक्ष्मजीव पोहोचतात. सुरुवातीलाच पिकांना पोषण मिळतं, मुळांची वाढ चांगली होते. विशेषतः कडधान्य पिकांसाठी ही पद्धत फार उपयुक्त ठरते. दुसरी पद्धत आहे कंपोस्ट किंवा शेण खतासोबत जैव खत मिसळणे. जैव खत आधी थोड्या ओलसर कंपोस्ट मध्ये मिसळायचं आणि मग ते शेतात पसरवायचं. याचा फायदा असा, सूक्ष्मजीवांना वाढीसाठी योग्य वातावरण मिळतं. ते मातीत चांगल्या प्रकारे पसरतात, मातीचा जिवंतपणा वाढतो. ही पद्धत भाजीपाला, ऊस, फळबागांसाठी खूप चांगली आहे. तिसरी पद्धत आहे रोप लावताना मुळाजवळ जैव खत देणे. रोपांची लागवड करताना थोडं जैव खत थेट मुळांजवळ टाकलं तर सूक्ष्मजीव लगेच मुळांशी संपर्क करतात. यामुळे पोषण थेट मुळापर्यंत पोहोचतं, रोप लवकर स्थिरावतं, ताण कमी होतो. भाजीपाला, फळझाड, रोप वाटिका यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. चौथी पद्धत आहे द्रवरूप जैव खते पानांवर फवारणीद्वारे वापरणे. योग्य प्रमाणात जैव खत पाण्यात मिसळून सकाळी किंवा संध्याकाळी

0: फवारणी करावी. यामुळे पिकांना झटपट पोषण मिळतं, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते, पिकांचा ताण कमी होतो. उन्हात किंवा कडक सूर्यप्रकाशात फवारणी टाळावी. एक महत्वाची सूचना शेतकरी बंधूंना येतं, जैव खतांचं प्रमाण नेहमी पिकानुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार ठरवावं. जास्त जैव खत घातलं म्हणून जास्त फायदा होतो असं नाही. योग्य जैव खत प्रमाणात दिलं तर आपल्याला योग्य परिणाम भेटतो.
1: बर सर, जैविक खतं किंवा हे जैव खतं जे आहे ते वापरत असताना आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तर ही काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्याच्या ज्या काही मर्यादा आहेत थोडं याबद्दल आम्हाला समजून सांगा.
0: शेतकरी बंधूंनो, जैव खते जितकी फायदेशीर आहेत तितकीच त्यांची काळजी घेणंही महत्वाचं आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे जैव खते थेट उन्हात ठेवू नका. जैव खते जिवंत सूक्ष्मजीव असतात. हे जिवंत राहण्यासाठी थंड आणि सावलीचं वातावरण लागतं. उन्हात ठेवली तर ते सूक्ष्मजीव नष्ट होऊ शकतात आणि जैव खत निष्प्रभ ठरतं. म्हणूनच जैव खते नेहमी सावलीत थंड ठिकाणी साठवा. थोडक्यात सांगायचं झालं, जैव खते उन्हात ठेवली तर सूक्ष्मजीव सुट्टीवर जातात. दुसरी काळजी आहे, रासायनिक औषधांसोबत थेट वापर टाळा. जर जैव खतांवरच कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरलं तर त्यातले उपयुक्त सूक्ष्मजीव मरतात. म्हणून जैव खत आणि रासायनिक औषधांमध्ये काही दिवसाचं अंतर ठेवा. तिसरी काळजी घ्यायची आहे या ठिकाणी, ताजं आणि दर्जेदार जैव खत वापरा. कालबाह्य, वाळलेलं, खूप जुनं जैव खत अपेक्षित परिणाम देत नाही. पॅकेटवर तारीख पहा, विश्वसनीय ठिकाणाहून जैव खत घ्या.
1: सर मला एक सांगा, शाश्वत शेती म्हणजे काय आणि जैव खतांचे महत्व काय आहे याबद्दल थोडा मला समजून सांगा.
0: शेतकरी बंधूंनो, एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपण समजून घेऊया. शाश्वत शेती म्हणजे नक्की काय? शाश्वत शेती म्हणजे आज उत्पादन देणारी शेती, उद्याही उत्पादन देणारी शेती आणि पुढच्या पिढीसाठी सुपीक जमीन ठेवणारी शेती. आज जर आपण फक्त आजचा विचार केला आणि जमिनीवर जास्त ताण दिला तर उद्या आपल्या मुलांना थकलेली जमीन मिळेल. पण जर आजच जमिनीची काळजी घेतली तर ही जमीन पुढील अनेक वर्ष आपल्याला पोसणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, रासायनिक खतं पूर्णपणे बंद करण्याची नाहीत पण त्यांचा अतिरेक टाळायचा आहे. त्याऐवजी रासायनिक खते त्याचबरोबर किंवा त्याचसोबत जैव खतांचा योग्य समतोल हा शाश्वत शेतीचा खरा मार्ग आहे. जैव खते मातीला जिवंत ठेवतात तर रासायनिक खते पिकाला तात्काळ पोषण देतात. दोघांचा समन्वय साधला तर शेती टिकते, नफा टिकतो, जमीनही टिकते. शेवटी एवढंच सांगायचं आहे, आज माती जपली तर उद्या पीक चांगलं येईल आणि पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित राहील.
1: सर आता आपण जे की जैव खत म्हणजे काय किंवा या संपूर्ण जैव खताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, त्याची काम करण्याची पद्धत कशी आहे, त्याचे फायदे काय आहेत, या संपूर्ण बाबीविषयी आपण सविस्तर चर्चा केली. मी अगदी मुलाखतीच्या शेवटाकडे येतो. सर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल की जेणेकरून याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे होईल?
0: शेतकरी बंधूंनो, आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी एकच महत्वाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आपली शेती, आपली जमीन, आपलं भविष्य या सगळ्याचा पाया म्हणजे माती. आज आपण पाहिलं जैव खते म्हणजे काय, ती कशी काम करतात, त्यांचे फायदे काय आहेत आणि शाश्वत शेतीसाठी ती का आवश्यक आहेत. एक गोष्ट स्पष्ट आहे, माती जिवंत असेल तरच शेती जिवंत राहील. म्हणून शेवटी एकच संदेश लक्षात ठेवा, जमिनीला जीवन द्या, जैव खत वापरा आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवं सोनं पाठवा. आज आपण घेतलेला एक छोटासा निर्णय उद्या मोठा परिणाम देतो. आज माती जपली तर उद्या पीक चांगलं येईल, नफा वाढेल आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित राहील. शेतकरी बंधूंनो, जैव खतांचा स्वीकार करा, शाश्वत शेतीकडे पाऊल टाका आणि अभिमानानं म्हणा, आमची शेती आजही टिकून आहे आणि उद्याही टिकणार आहे. याच शुभेच्छांसह मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.
1: सर निश्चितच आज आपण खऱ्या अर्थानं सध्याच्या स्थितीमध्ये रासायनिक खताच्या माध्यमातून जो भरमसाठ त्याचा वापर होतोय आणि वेगवेगळ्या कारणानं माणसाच्या जीवनावरती, शेतीच्या जीवनावरती जे परिणाम होत आहेत त्याच्यातून कुठेतरी त्याला अल्टर पर्याय म्हणून जैव खतं वापरून याला आपण या जमिनीचा पोत सुधारू शकतो, हेच आम्हाला वाटतं मुलाखतीचा सार आणि सारांश असला पाहिजे. सर निश्चितच आपण आलात, आकाशवाणीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, याबद्दल मी बीड आकाशवाणीच्या वतीनं मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: श्रोते, आताच आपण जैविक खते शाश्वत शेतीकडे वाटचाल याविषयी महादेव उत्तमराव ठोंबरे यांची सचिन जगताप यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. यानंतर ऐकूया एक शेतकरी गीत.

श्रोते, या गीतानंतर कृषीवाणी या सदरामध्ये कापूस पीक व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकूयात. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं. श्रोते नमस्कार. कापूस पीक व्यवस्थापन अर्थात ज्याला आपण कॉटन क्रॉप मॅनेजमेंट म्हणतो, हे उच्च उत्पादन मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जमिनीची पूर्वतयारी, योग्य खत आणि पाणी नियोजन, तसेच कीड व रोग नियंत्रण यावरती कापसाचे उत्पन्न अवलंबून असते. खऱ्या अर्थानं कापूस पिकाचे व्यवस्थापन करत असताना कोणकोणत्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, तर यामध्ये जमीन आणि पूर्वतयारी, त्याचबरोबर खत व्यवस्थापन असेल, ज्याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो, त्याच्यानंतर पाणी

व्यवस्थापन असेल, अंतर्मशागत व वाढ नियंत्रण असेल, कीड आणि रोग नियंत्रण असेल, या सर्व बाबी आपण लक्षात घेऊया. यामध्ये जमीन कापसासाठी काळी मध्यम ते खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी उत्तम प्रतीची जमीन असणं गरजेचं आहे, ज्याचा सामू 6 ते 8.5 पर्यंत असला पाहिजे. मशागत एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या या ठिकाणी दिल्या पाहिजेत. शेत स्वच्छ करून हेक्टरी 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत या ठिकाणी मिसळले पाहिजे. लागवडीचा काळ महाराष्ट्रात साधारण मृग नक्षत्रामध्ये जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पेरणी या ठिकाणी आपण केली तर फायदेशीर होऊ शकते. त्यानंतर खत व्यवस्थापन आहे. तर खत व्यवस्थापनामध्ये ज्याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो, पहिली मात्रा लागवडीच्या वेळी नत्र, स्फुरद आणि पालाश याचे प्रमाण जमिनीनुसार ठरवले पाहिजे. तर कोरडवाहू कापसासाठी स्फुरद व पालाश याची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी दिली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी मात्रा पेरणीनंतर 30 ते 40 दिवसानंतर नत्राची उर्वरित मात्रा निंदणी करून दिली तर आणखी योग्य ठरू शकते. त्याच्यानंतर फवारणीच्या माध्यमातून पाते आणि बोंडे भरण्याच्या काळात झाडाला पालासची जी गरज असते यासाठी फुलोराच्या अवस्थेमध्ये 1% ते 2% पोटॅशियम नायट्रेट, ज्याला आपण 13:45 किंवा विद्राव्य खतांची फवारणी म्हणतो, ती या ठिकाणी केली पाहिजे. पाणी व्यवस्थापन, यामध्ये कापूस हे पीक सुमारे 5 ते 6 महिने शेतामध्ये असते. पीक फुलोऱ्यात असताना 60 ते 80 दिवस आणि बोंडे भरण्याच्या वेळी 90 ते 100 दिवस पाण्याचा ताण पडू देऊ नये. पावसाचा खंड पडल्यास ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे 10 ते 12 दिवसाच्या अंतराने क्रमप्राप्त आहे. त्याच्यानंतर अंतर्मशागत आणि वाढ नियंत्रण हा देखील महत्वाचा भाग यामध्ये आहे. तण नियंत्रण, यामध्ये पेरणीनंतर पहिले 6 ते 8 आठवडे पीक तणामुक्त ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. आवश्यकतेनुसार डरवणी करणे किंवा आपण ज्याला निंदणी म्हणतो ती करून घेणे, शेत भुसभुशीत ठेवणे महत्वाचे असते. शेंडा खोडणी, बघा पीक जेव्हा 60 ते 75 दिवसाच्या दरम्यानच्या काळात असते त्यावेळेस 3.5 ते 4 फूट झाडाची उंची झाल्यानंतर मुख्य शेंडा या ठिकाणी खोडला पाहिजे. यामुळे झाडाची अनावश्यक वाढ थांबली जाते आणि फळ फांद्यांची वाढ चांगली होते, बोंडे मोठे होताना आपल्याला दिसून येतात. कीड आणि रोग नियंत्रण, मुख्य कीड यावरती कापूस पिकावरती प्रामुख्याने मावा असेल, तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल, गुलाबी बोंडअळी असेल याचा प्रादुर्भाव होतो. मग त्याचे नियंत्रण कसे केले पाहिजे? पिवळे आणि निळे चिकट सापळे, याला आपण येलो ब्ल्यू स्टिक ट्रॅप, शेतात उभारले पाहिजेत. किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास कृषी मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे. पाते आणि बोंड गळ थांबवणे, जास्त पाऊस किंवा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाते व बोंड गळ होऊ शकते. यासाठी नॅप्थिन ऍसेटिक ऍसिड, ज्याला आपण NAA 20 PPM ची फवारणी घेतली पाहिजे. तर श्रोते हो, आजसाठी एवढंच, नमस्कार. श्रोते हो, आताच आपण कापूस पीक व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती ऐकली.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर

च्या देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या अॅनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCI श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूजपेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या रचनेबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात समाचार संध्या, न्यूज ऍट 9, स्पॉटलाईट, राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आजचे कलाकार आहेत ऋषिकेश गांगुर्डे, यांचं गायन आपल्याला ऐकता येणार आहे. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.